सुप्रभात श्रोते हो, एफएम बँडचे 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948 अर्थात 13 जून 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकत आहात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतून बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: Ciao.
1: नवग्रह स्तोत्रात आपण ऐकलत मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भूपाळी ऐकूयात. संगीत वसंत प्रभू यांचं.

अजित कडकडे यांनी गायलेली पारंपरिक भक्तिगीत रचनार्थच आपण ऐकली. संगीत केदार प्रभाकर यांचं होतं. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अश्विनी भिडे यांनी गायलेली संत नामदेव महाराज यांची भक्ती रचना, संगीत अभिजित लिमये यांचं.

उपेंद्र भट्ट यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. संगीत सुधीर मोघे यांचं होतं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर भाई जसिंदर सिंग यांच्या स्वरात ही हिंदी भक्तिगीत रचना.

भाई जसिंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही हिंदी भक्तिगीत रचना आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर गीत रचना.

0: सहस्वरात देशभक्तीपर गीत रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि श्रोते हो याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज संक्रमण काळातील जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकूयात. संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण कृषीवाणी या सत्रामध्ये पाहणार आहोत संक्रमण काळातील आहार व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक काळ असतो. या काळामध्ये आपल्याला मिळणारे दुधाचे प्रमाण हे त्यांच्या संकरण काळातील व्यवस्थापनावरती अवलंबून असते. येत्या काळामध्ये गाई म्हशींचा विण्याचा काळ सुरू असतो. यापैकी गाईमधील विण्यांच्या 3 आठवड्या अगोदर आणि 3 आठवड्यानंतर असा काळ हा त्यांच्या आयुष्यातील संक्रमण काळ ठरू शकतात. गाई व म्हशींच्या शेवटच्या 3 महिन्यांचा गाभण काळ हा तसा दूध उत्पादनाकडून दुर्लक्षित केला जातो, कारण त्यावेळी जनावरांकडून किंवा पशुधनांकडून दूध मिळत नाही. मग जनावरांच्या सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या काळात नेहमीच खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो, परंतु शेवटचे 3 महिन्यांमध्ये जनावरांना त्यांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे तिला पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते. तसेच खाद्य 2 ऐवजी 4 वेळा विभागून दिल्यास पोटावरती अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रसूती काळात जनावरांना जास्त त्रास देखील होत नाही. शेतकरी बंधूंनो मग गाभण काळ आणि विल्यानंतर ऊर्जेची जनावरांना खूप गरज असते. मग अशा अवस्थेमध्ये गाभण काळातील शेवटच्या 2 महिन्यात गाई म्हैस पुढील वेताची तयारी करत असते. त्यामुळे या काळात जर तिला योग्य आहार दिला तर निश्चित प्रसूती काळामध्ये जनावरांना त्रास कमी होऊ शकतो. शेवटच्या 3 महिन्यातील गाभण काळामध्ये प्रथिनांबरोबर ऊर्जेची देखील गरज असते. यामुळे गर्भाशयातील वासरांची नीट वाढ होते, शरीरामध्ये चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते व तिचा अंक 3.5 ते 4 दरम्यान राहण्यास मदत होते. गाई वेल्यानंतर होणारा दुधाचा ताप, किटोसिन इत्यादी आजार मात्र होत नाहीत. संक्रमण काळातील व्याल्यानंतरचा आहार कसा असला पाहिजे, तर व्याल्यानंतर 35 ते 40 दिवसापर्यंत गाई म्हशीचे

दूध हे दिवसेंदिवस वाढत असते. मग या काळामध्ये जितके दूध जास्त आपल्याला मिळवता येईल तितके या वेतन काळामध्ये आपण या ठिकाणी वाढवले पाहिजे. या काळामध्ये जनावरांना ऊर्जेची कमतरता दिसून येते, तिचा प्रकृती अंक ज्याला आपण बॉडी स्कोअर म्हणतो तो खालावत असतो, कारण दुधावाटे पोषक द्रव्य शरीराबाहेर निघून जात असतात. यावेळेस गाय उलटण्याचे प्रमाण

0: बहुतांश दूध उत्पादकाकडील गाई म्हशींच्या अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला येताना दिसून येतात। यामुळे जनावरांमधील जी ऊर्जा आहे ती भरून काढण्यासाठी पूर्ण याठिकाणी योग्य चारा देणे गरजेची गोष्ट आहे। शेवटी संक्रमण काळामध्ये आहाराचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, तर शेवटच्या 3 आठवड्यांमध्ये पचण्यासाठी जे सोपा आणि पाचक असा आहार जनावरांना दिवसातून कमीत कमी 3 ते 4 किलो प्रतिदिन विभागात 4 विभागांमध्ये दिला पाहिजे। व्याल्यानंतर सुरुवातीला दुभत्या गाई म्हशींची भूक कमी असते, अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेले आहार या ठिकाणी दिला गेला पाहिजे, जेणेकरून जनावरांच्या शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषण तत्वे मिळू शकतात। चांगल्या प्रतीच्या आहारासाठी पशुतज्ञांचा सल्ला आपण घेतला गेला पाहिजे। शेवटच्या गाभण काळात व विल्यानंतर सुरुवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषण मूल्य असणारा चारा दिल्यास या ठिकाणी जनावरांचे आरोग्य उत्तम राहू शकते। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये एवढंच। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत मी सचिन जगताप आपली रजा घेतो। नमस्कार।
1: कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आताच आपण संक्रमण काळातील जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकली। संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं। आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला। सकाळचे 6:45 होत आहेत। आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो तीन पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्ग ही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचं लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये

0: उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलल्या जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर दोन बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाचे

0: च्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाचा परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आता थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: एफएम बँडचे 102.9 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केले आकाशवाणीचे हे बीड केंद्र. सकाळचे 6:55 झालेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924259. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924259.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: आज दिवसभरातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐकूयात. या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. 7:25 माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10:00 हॅलो गीतमाला. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे.

10:30 आणि अक्षर लेणी या साहित्यिक कार्यक्रमात केज येथील हनुमंत बळीराम घाडगे यांचं कविता वाचन निवेदन अनिता देवी यांचं 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:45 वेळ स्वरांजली या कार्यक्रमाची. 12:00 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून. 1:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून 6:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून 7:15 सुगम संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. आणि श्रोते हो, रात्री 11:10 सरकारची 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध विषयावर NHD आकाशवाणीद्वारे विशेष मालिकेचं प्रसारण दिल्ली केंद्रावरून होईल, त्याही सहक्षेपित करू. आणि 11:45 आमचं आजचं प्रसारण समाप्त होईल. तेव्हा ही होती आमच्या आजच्या उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7 वाजले, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एकादशीच्या पर्व काळावर पुरुषोत्तमपुरी येथे 2,00,000 भाविकांनी घेतले दर्शन. बीडच्या जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सुविधा केंद्राची स्थापना. झाडांची भिसी महिला डॉक्टरांच्या ग्रुपकडून 26 जूनला बीडच्या बसस्थानक परिसरात 200 वृक्षांचं केलं जाणार रोपण. बीडमध्ये उद्या एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा. 21 उपकेंद्रावर होणार 2 सत्रात परीक्षा. आता बातम्या सविस्तर. भारतात एकमेव असलेल्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गुरुवारी कमला एकादशीच्या पर्व काळावर महाराष्ट्रातील भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात 2,00,000 भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेतलं. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उद्या रविवारी भगवान पुरुषोत्तमाच्या महिनाभर सुरू असलेल्या यात्रेची सांगता होणार असून यात्रेच्या निमित्ताने तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष विजय गोळेकर, भाऊराव गोळेकर, अविनाश धिरडे यांनी सांगितलं आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड आणि जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश पी सुराणा यांच्या हस्ते सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी एका वृद्ध आजीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने साडी चोळी आणि वॉकर भेट देण्यात आले. यावेळी बोलताना न्यायाधीश दिनेश पी सुराणा असं म्हणाले, ज्येष्ठ नागरिक

करिता कायदेशीर सेवा योजना 2016 यानुसार वृद्ध नागरिकांना कायदेशीर मदत, वैद्यकीय मदत आणि इतर शासकीय मदतींचा लाभ व कायदेशीर हक्कांचं संरक्षण मिळावं म्हणून येथे ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचा लाभ सर्व गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असं देखील ते म्हणाले. बीडमध्ये झाडांची भिसी हा पर्यावरण प्रेमी महिला डॉक्टरांनी सुरू केलेला एक अनोखा वृक्षारोपण उपक्रम आहे. झाडांची लागवड आणि संवर्धन करण्यासाठी बीडमधील IMA वुमन विंगच्या 40 महिला डॉक्टरांनी 2017-18 सुमारास हा ग्रुप स्थापन केला होता. या उपक्रमातून त्यांनी 9 वर्षात 1,00,000 वृक्षांचं रोपण करून संवर्धन केलं आहे. जिल्ह्यातील संस्थान, अनाथालय, सामाजिक प्रकल्प, मंदिर परिसरात वृक्षारोपण केलं आहे. यंदा येत्या 26 जून 2026 रोजी बीड शहरातील एसटी महामंडळाचे आगार आणि बसस्थानक परिसरात 200 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यासाठी खड्डे खोदले गेले असून काळी माती टाकण्यात आली आहे. वड, पिंपळ, रेनट्री, कदंब, बकुळ, बहावा, गुलमोहर अशा विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण केलं जाणार आहे. यंदापासून या ग्रुप खुला करण्यात आला असून या ग्रुपला 10 प्राध्यापक जोडले गेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उद्या रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी बीड शहरातील 21 उपकेंद्रावर 2 सत्रात घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 5,881 उमेदवार बसले असून परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे. आणि शेवटी दिनविशेष. 13 जून हा दिवस जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय आल्बिनिझम जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. प्रसिद्ध भारतीय शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर आणि महाराष्ट्राचे नाटककार, साहित्यिक, पत्रकार आणि वक्ते आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांचा आज स्मृती दिन आहे. याबरोबरच आणि या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटण्यासाठी लेखन सौजन्य दिनेश लिंबेकर, पत्रकार बीड आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे आकाशवाणी बीड केंद्राचीही निर्मिती आहे.

आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. त्याचं सहक्षेपण आम्ही आता करत आहोत प्रतीक्षा या वाद्यसंगीतातून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. येत्या 21 जूनला नियोजित नीट फेर परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटे वाढ. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे शेड कोसळून दोघांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत ते बोलत होते. राज्यात 22,185 योजनांकरता सौर यंत्रणा उभी करण्याचं प्रस्तावित आहे. याकरता विभागानं सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महिला शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या 12 वर्षात आर्थिक सामाजिक पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रात व्यापक परिवर्तन झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यामध्ये, थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनानं विशेष सहकार्य केलं असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमरावती मेगा टेक्सटाईल पार्क, छत्रपती संभाजीनगर इथली डीएमआयसी आणि ऑरिक सिटी आदी महत्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार्यानं साकारल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. गुटखा तसंच इतर प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन

0: साठवणूक वाहतूक वितरण तसंच विक्री प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका लागू करण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यातील एकलमातांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात एकलपाल्य असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश उच्च तथा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशात प्राधान्य समुपदेशन सुविधा आणि इतर आवश्यक सवलतीसंदर्भात अभ्यास करून ही समिती शासनाला अहवाल सादर करेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. आता ही परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा देखील देण्यात आली आहे. शेती पिकांच्या टाकाऊ अवशेषातून जैविक इंधन तयार करण्याचा प्रयोग धाराशिव जिल्ह्यात केला जात आहे. प्रायोगिक स्वरूपात उत्पादित या इंधनाची तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी करून चाचणी घेतली. याबाबत आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले,
2: शेतकऱ्याचं उत्पन्न हे निश्चितपणे याच्यामुळे वाढू शकतं. शेतकऱ्याचं बायोमास आहे त्याच्या माध्यमातून क्रूड ऑइल बनवलं जातं आणि मग हे रिफाईन करून याच्यापासून डिझेल पेट्रोल नाफ्ता किंवा अगदी एव्हिएशन फ्युएल सुद्धा बनवलं जातं. तर ते आवर्जून मी मागवलं आणि आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि कालपासून ह्या रिन्युएबल डिझेलवरती ती गाडी चालतीये. मी स्वतः चालवली, व्यवस्थित चालले. शेतकऱ्याचं उत्पन्न याच्यातनं नक्की आपल्याला वाढवता येईल. दुसरा मुद्दा आहे की पूर्ण टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडिजिनस आहे. आदरणीय पंतप्रधान जे आत्मनिर्भर भारत म्हणतात याच्यातनं साध्य होणार आहे.
0: बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं प्रशासनानं 10 कलमी नियमावली जारी केली असून संपूर्ण परिसरात 24 तास बचाव पथकं तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या होडी चालकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व होडी चालकांकडे वैध परवाने असण्याची खात्री केली जाणार आहे. नांदेड इथं काल मान्सून 2026 पूर्वतयारीचा भाग म्हणून विष्णुपुरी इथं शोध आणि बचाव कार्याचा सराव घेण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण आंबेकर यावेळी उपस्थित होते. जमीन खोदून केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश करत 6 जणांना अटक केली. हे 6 जण हिंगोली आणि परभणी इथले रहिवासी आहेत. या कारवाईत 2 वाहनांसह सुमारे 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी जागेवरच ठार झाली तर दोघी गंभीर जखमी झाल्या. राजूर मार्गावर गुंडेवारी परिसरात काल हा अपघात झाल्याचं आमच्या

0: वार्ताहरानं कळवलं आहे. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आयएएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला 87 धावांनी पराभूत केलं. दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना उद्या 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताच्या पीव्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं चिनी तैपेईच्या चिन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. आज उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल संध्याकाळी फुलंब्री खुलताबादसह अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात आडगाव खुर्द इथं शेतातली शेड कोसळून शेतकरी आणि त्याच्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका बालकावर छत्रपती संभाजीनगर इथं उपचार सुरू आहेत. दरम्यान विभागात धाराशिव लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक आणि येत्या 21 जूनला नियोजित नीट फेरपरीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटे वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूयात काही जाहिरात आणि संदेश.

0: परीक्षक प्लेगिडयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
4: हो मा, पूर्ण गुडघा बदलावा लागला.
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242429901. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0242429901.

एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 झालेले आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?

0: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तशीच तत्व आहेत ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यायला जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मागा तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हा उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा, सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आपण शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे, आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं, या ठिकाणी अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी

0: पाहायला मिळत आहे आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
1: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो ना अगोदर रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घरजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे अधस्पर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळे जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क म्हणजे अशा प्रकारच्या 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
0: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची?
1: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पिशवी असो कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी

0: ഡോക്ടർ പരീക്ഷിത് ഫേഗഡെയാൻസെ, സിദ്ധിവിനായക് ക്ലിനിക്, പിംപ്രി ചിൻസ്വഡ്, സാന്ധി ദുഃഖി, ഗുഡ്ഘെ ദുഃഖി ആണി മണകെ ദുഃഖി വർ വിനാ ഓപ്പറേഷൻ ആണി 100% ഖാത്രിശീർ ഉപചാര ആഹേത്. സമ്പർക്ക 95 95 24 25 59. ഡോക്ടർ പരീക്ഷിത് ഫേഗഡെയാൻസെ, സിദ്ധിവിനായക് ക്ലിനിക്, 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली सूर्यकांत यांची ही गीतरचना.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली सूर्यकांत यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

असे भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांची गीतरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्चभूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात

सहा प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3:15 होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात

0: नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 8:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकांत नारायण यांच्या स्वरातील या लोकगीताने करूयात. संगीत विजय कठीण यांचं.

श्रीकांत नारायण वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकत आहात ही लोकसंगीत लोकगीताची रचना, संगीत विजय कठीण यांचं.

श्रीकांत नारायण आणि सहकार्यांच्या स्वरात आताच आपण लोकगीत ऐकलं. संगीत विजय कठीण यांचं होतं. आणि या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या बीड केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र एफ एम बँड 102.9 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 9 वाजतायत. विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: कॉपी आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगीत।
1: विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत। आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले। ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र, FM बँड 102.9 MHz वर। सकाळचे 10 वाजलेत। हॅलो गीतमाला हा कार्यक्रम थोड्याच वेळात।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 ते चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही आला? मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा? थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू, सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं. तांत्रिक सहाय्य जयंत पाटील आणि मनोज जयस्वाल यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. प्रस्तुत आहे कार्यक्रम हॅलो गीतमाला.

0: हेलो
1: हेलो,
0: नमस्कार
1: नमस्कार।
0: रघुनाथ दुकानदार पोंदोडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर।
1: हॅलो गीतमाला कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
0: आकाशवाणी बीड केंद्राला खूप खूप शुभेच्छा।
1: धन्यवाद धन्यवाद।
0: आमच्या श्रोत्यांचा कार्यक्रम आपण पुन्हा सुरू केल्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद।
0: तर आम्ही शेतकरी बांधवांनी शेतीची मशागत केलेली आहे।
1: वा वा वा वा।
0: परंतु आमचं लक्ष लागले आबळकर ढगाकडे।
1: हो हो हो हो हो।
0: कारण मृग नक्षत्र सध्या चालू आहे।
1: हो सुरू आहे।
0: आणि मुगासारखे पीक जर या नक्षत्रामध्ये पेरले तर उत्तम पीक येत।
1: हो हो हो। कसं आहे वातावरण आपल्याकडे सध्या?
0: आमच्याकडे पाऊस झाला, एक दोन झालेत, परंतु भरपूर पाऊस पाहिजे ना, उन्हामुळे जमिनीला शोक आहे।
1: आणि या वर्षी हवामान खात्याने 80% पाऊस सांगितलेला साहेब।
0: हो।
1: आणि त्याच्यामुळे आपण जरा वेळेवर पेरणी केलेली बरी राहील। महाराष्ट्र शासनाने संदेश सुद्धा दिलेला आहे, 15 तारखेपर्यंत पेरणी करायची नाहीये।
0: हो।
1: आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर मग आपल्या मशागती वगैरे करू नये ना, मग आपण पेरणी करू।
0: ओलीशिवाय तर पेरणी करता येत नाही ना।
1: हो, पाऊस आल्यानंतरच। हो
0: हो हो हो। कारण दुबार पीक पेरणी करणं शेतकऱ्याला देखील परवडण्याजोगं नाही।
1: हो हो हो।
0: खताच्या आणि बियाणाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत।
1: अगदी अगदी अगदी।
0: आणि आपण जे नेहमी वारंवार शेतकऱ्यांना सूचना देता।
1: हो हो हो।
0: त्याचं आम्ही पण शेतकरी तंतोतंत पालन करतो।
1: अगदी अगदी अगदी।
0: कारण त्यामध्ये आमचं हित आहे ना सर।
1: बरोबर बरोबर।
0: कारण चक्र वगैरेचं भाडं देखील जात नाही वाया।
1: हो हो हो।
0: वाया जात नाही।
1: हो हो हो।
0: तर आपण सर्वजण वरून राजाला एक विनंती करूया।
1: करूयात करूयात।
0: पडर पाण्या कर पाणी पाणी।
1: हो प्रल्हाद शिंदे।
0: हो। शेत माझ लई तानलं। फोन करूया की आपला कार्यक्रम प्रसारित होईल।
1: अगदी अगदी अगदी।
0: त्या दिवसापर्यंत त्यांनी बी आगमन करावं असं विनंती करू सर।
1: हो हो हो हो हो। आकाशवाणी बीड केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आपण
0: आता सर? या आठवड्यामध्ये जे आम्ही ऐकलं

0: हो
1: निवेदनावरून, कारण आकाशवाणी बीड केंद्राचे आम्ही पहिले जुने श्रोते आहोत.
0: हो अगदी अगदी.
1: परंतु आता तुम्ही जे नवनवीन कार्यक्रम सुरू केले,
0: खूप उत्तम पद्धतीने कार्यक्रम सुरू आहेत आमचे,
1: आणि जी संजीवनी निर्माण करून दिली आपण आकाशवाणी बीड केंद्र,
0: अगदी अगदी अगदी,
1: याबद्दल तुमचं सर्व आकाशवाणी कर्मचाऱ्यांचं, स्टाफचं, निवेदकांचं आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो.
0: हो, आणि याच सर्व श्रेय आमचा अधिकारी कर्मचारी या सर्वांना याचं श्रेय आपण दिलं पाहिजे.
1: हो, आणि आम्ही श्रोते तुमच्यावर एकदम खुश आहोत.
0: अगदी अगदी अगदी बरोबर बरोबर. असेच नवनवीन कार्यक्रम आता सुरू करण्याचं नियोजन आहे आमच्या अधिकाऱ्यांचं, आणि नवीन कार्यक्रम खूप उत्तम पद्धतीने सादर केले जातील याची काळजी आमचे अधिकारी लोक घेत आहेत. हे गीत थेट ऐकूयात आपल्यापर्यंत. फोन केलात, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: हॅलो गीतमाला कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार. हॅलो.
0: हा बोला.
2: मी राम हरी कदम, पोस्ट पिंपर खेळ वडून तालुका जिल्हा बीड. पाण्या पटर पाणी चेतकावानी. अभमान साबळे, बळीराम साबळे, बळीराम देवळकर, रामा शिंदे टेलर, अर्धा रोळके जलालभाई, अर्धा सत्रे डाके पाटील.
0: कार्यक्रमात फोन केलात, ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत थेट आपल्या गावापर्यंत. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार सर।
0: हॅलो गीतमाला कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
1: मी पिंपरी शाली
0: भाऊसाहेब नवथर।
1: हो हो
0: हा नमस्कार, बोला।
1: आपण कोण बोलता?
0: मी डॉक्टर श्रीधर आघाव।
1: मला गीताच्या कार्यक्रमात
0: आपण काय करताय सध्या?
1: सर मी कीर्तन भजन करतो वारकरी संप्रदायी।
0: बर बर बर, मग पंढरपूरची वारी आहे की नाही? ह्यावर्षी
1: आहे ना? पंढरपूर।
0: हा, काल एकादशी झाली, एकादशीला गेले होती की नाही?
1: एकादशी गेलतो ना, ज्ञानेश्वरी गेलतो, पैठणला गेलतो, पंढरपूरला गेलतो।
0: अच्छा अच्छा, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: पिंजरा पिक्चरच।
0: पिंजरा मधलं कोणतं?
1: जेरे गेरे काना काना देवे चोळी अन लुगडी।
0: खूप छान
1: नाव घ्या म्हणजे राज चंदन पृथ्वी चंदन भागवत वरात बीचे ऐकू हे गाणं।
0: हो ऐकूयात। पिंजरा चित्रपटातलं हे गीत जगदीश खेबोडकरांचं गीत, अगदी थेट आपलं।

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो गीतमाला, आकाशवाणी बीड केंद्राच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: कोण बोलतोय सर?
0: मी डॉक्टर श्रीधर आघाव बोलतोय.
1: अरे क्या बात है डॉक्टर साहेब.
0: बोला बोला बोला.
1: आपला रेडिओ मित्र सुरेश जाधव नेहरू चौक पैठण जिल्हा.
0: खूप खूप स्वागत साहेब. जाधव साहेब बोला बोला बोला.
1: नमस्कार आगो सर, पहिल्यांदाच आपल्यासमोर संघाषण होऊन इतका भारी आनंद झाला.
0: खूप छान खूप छान.
1: फार गगनात माविनासा झाला. आज आहे सर जागतिक बाल कामगार विरोधी दिवस.
0: बरोबर बरोबर.
1: तर बाल कामगार विरोधी दिवस म्हणल्यानंतर बाल पण हे खेळायचं बागडायचं असतं.
0: हो हो हो, अगदी अगदी.
1: आणि त्याला कामावर नेणं इतक्या लहान वयामध्ये
0: थोडं
1: जीवन हे कोमलून जातं सर.
0: हो, बाल कामगार ही प्रथा चुकीचीच आहे. मुळात
1: चुकीची आहे.
0: हो हो.
1: या अशा अनुषंगाने मला एक फार एक गीत ऐकायचं सर.
0: हो हो हो.
1: मोहम्मद रफी साहेबांनी गायलेले आहे.
0: प्रकाशातले
1: तारे तुम्ही अंधारावर रुसा.
0: हसा मुलांनो हसा.
1: मुलांनो हसा.
0: जाधव साहेब, पैठणचं वातावरण कसं आहे सध्या?
1: पैठणचं वातावरण सर भक्तिमय आहे सर आता.
0: अच्छा, काल एकादशी होऊन गेलेली
1: काल.
0: आणि सध्या अधिक मास, अधिक मास असल्यामुळे तिथे खूप देवस्थानावर गर्दी वगैरे असेल ना?
1: हो अगदी अगदी बरोबर बोलला सर तुम्ही. अधिक मासामुळं संपूर्ण खेड्यातले पाड्यातले
0: हो हो
1: सर्व भक्तिमय लोक येतात.
0: हो हो.
1: आंघोळी करतात, देवाचं दर्शन
0: वगैरे
1: देतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: बत्ताशे वाहतात.
0: हो हो हो.
1: आणि इथं भक्तिमय वातावरण म्हणजे बऱ्याच दिवसानंतर अधिक महिना आहे.
0: हो हो.
1: अधिक महिन्याला फक्त 5-6 दिवस बाकी.
0: बरोबर बरोबर बरोबर.
1: आणि प्रत्येक जण एक म्हणजे जावायला बोलवतो.
0: हो हो.
1: जावायला कपडे
0: हो
1: ते
0: हो.

0: सत्कार जेवण खावण गोड जेवण एकदम सत्कार करतो सर. असा हा अधिक महिना म्हणजे आपला पवित्र महिना मानला जातो.
1: हो हो. आणि केवळ अधिक महिना जो आहे ना तो आपल्या संस्कृतीमध्येच आहे बरं का.
0: हो सर.
1: आणि यावर्षी अधिक महिना आणि ज्येष्ठाला लागून आलेला आहे.
0: अगदी बरोबर.
1: 12 महिन्यामध्ये ज्येष्ठ महिना हा सगळ्यात थोरला महिना म्हटलं जातं बरं का.
0: हो सर.
1: आणि थोरल्याचा थोरला असा हा अधिक महिना आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे विशेष असं महत्व यावर्षी अधिक महिन्याचं आहे.
0: बरेच आपण सुद्धा एक वेळेस पैठणला भेट द्यावी.
1: आता वेळ मिळाल्यानंतर मी जरूर येईल आणि आपली भेट घेईल.
0: चालन चालन सर. आपलं कधी बी आलं आपलं स्वागत आहे.
1: अगदी अगदी. ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत थेट आपल्यापर्यंत आपण ऐकूयात. फोन केलात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: आकाशवाणी बीड केंद्राच्या हॅलो गीतमाला कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार साहेब.
0: नमस्कार.
1: मला बीड आकाशवाणी केंद्र खूप खूप आवडते साहेब.
0: धन्यवाद.
1: मी मुक्काम पोस्ट रांजण जिल्हा जालना येथून विजय कुमार सनत कुमार खुळे ज्येष्ठ रसिक श्रोता बोलतो सर.
0: विजय कुमार जी बोला, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: अतिशय चांगले कार्यक्रम, बहुरंगी भोरंगी मनोरंजक व ज्ञान प्रधान आणि समाज प्रबोधन पर असे आपले दर्जेदार कार्यक्रम असतात साहेब.
0: आणि वातावरण कसं आहे, पाऊस वगैरे कसा आहे?
1: नाही ना साहेब, इकडं पाऊस नाही काही नाही, फक्त वारं वाहून आलो होतो 5-10 मिनिटं, पण लगेच गेलं. आणि इकडं खूप उष्णता आहे, जवळजवळ 41-42 अंश सेल्सिअस
0: तापमान. संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र भर 40 पुढे तापमान आहे साहेब सध्या.
1: हो, आमच्या इकडे 41 आहे साहेब.
0: हो,
1: परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर माझ्या गाव आहे साहेब.
0: आज मग कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन आपण साजरा केला.
0: हो हो हो.
1: त्यानिमित्त मला शिवाजी महाराजापासून सगळ्यांनाच लहानापासून तर थोड्यापर्यंत स्फूर्ती प्रेरणा मिळते आणि काहीतरी करावं असं वाटतं. त्यांचा फोटो पाहिला की माणसाला
0: खूप
1: मोठा अभिमान.
0: शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, हे गीत आपण ऐकूयात.
1: माझे काही मित्राचं नाव उद्धव ठाकूर.
0: हा हा.
1: प्रतीक खुळे, आकाश खुळे.
0: हा.
1: माझी आई शकुंतलाबाई खुळे, माझी पत्नी सुनीता खुळे.
0: हो हो हो.
1: मुक्काम पोस्टर अंजनी तालुका घनसावंगी जिल्हा जामणी.
0: हो हो. फोन केलात, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: आकाशवाणी बीड केंद्राच्या हॅलो गीतमाला कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार डॉक्टर साहेब, मी ढगे परमेश्वर बोलतो.
0: परमेश्वर ढगेजी बोला, कसे आहात आपण?
1: चांगलाय सर.
0: उत्तम,
1: एकदम चांगलंय सर.
0: बर बर, शेतीची काम काय म्हणतात सध्या?
1: आता सध्या कारण की मध्ये 15 दिवस आठवीत होतो सर मी.
0: बर बर बर बर, काय झालं होतं बरं?
1: आपलं हे झालेलं होतं, अर्नांगावच्या अटॅक आलेला होता.
0: बापरे बाप, आता बरे आहेत का आपण?
1: हो बरे बरे सर.
0: आणि शेतीची काम वगैरे काय म्हणतात सध्या?
1: आता सध्या काय रोटर फिटर मारून टाकले बघा सर.
0: बर बर,
1: घालायच्या.
0: आणि पावसाची वाट पाहतायत?
1: हा, पावसाची वाट पाहिलोय.
0: हा हा, आज कार्यक्रमात सहभागी झालात, आपला फोन लागलेला आहे.
1: हो,
0: आता कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: मला उषा

0: आंबेडकर यांनी गायलेलं बोट लाईन तिथं गुदगुल्यामधलं दादा कोंडके यांचं गीत आहे का ते पिकलं जांभळं तोडू नका. सध्या जांभळाचा मोसम असल्यामुळं सर
1: जांभळाचा काय भाव आहे सध्या माहितीये का?
0: 150-200 रुपये किलो असेल सर.
1: सकाळी फ्रेश जांभळं जर घ्यायचे असतील तर 50 रुपये पाव किलो आणि तेच उरलेले जांभळं सायंकाळी घेतली तर ते 35-40 रुपये पाव किलो.
0: हो हो हो सर.
1: याच्यावरून संदेश काय घ्यायचा आपण कळलं का? आपण प्रत्येकाने आपल्या दारामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये किमान एक तरी फळझाड लावलं पाहिजे.
0: हो बरोबर आहे सर.
1: मग ते जांभळाचं असेल आंब्याचं असेल कोणतंही फळझाड लावलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या जे आपल्या नंतरची पिढी आहे त्यांच्या आठवणीत राहू.
0: हो
1: म्हणजे फळझाड देखील एक संपत्ती आहे ढगे साहेब.
0: हो बरोबर आहे.
1: आपण आपल्या सहित सर्व ऐकणारे संकल्प करणार आहोत की एक फळझाड आपण ह्या पावसाळ्यामध्ये लावणार आहोत.
0: लावायला पाहिजे. हॅलो सर, माझे दोन मित्राचे नाव एक नारायणराव नारायणराव किशनराव चिरके माजलगावकर आणि रणजित कुमार थोरात बिडकर.
1: फोन केलात कार्यक्रमात सहभागी झालात खूप धन्यवाद. ऐकूया थेट आपल्या गावापर्यंत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे सुंदर असं गाणं.
2: वा वा ग माझ्या शुक्रजीत चांदणी.

0: हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, कोण?
1: समतानगर परळी योजना जिल्हा बीड इथून आपला जुना श्रोता शिवदास गलांडे बोलतोय सर.
0: गलांडे साहेब बोला, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: बऱ्याच दिवसांनी आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे.
0: हो हो हो.
1: आणि त्यामुळे आम्हाला अत्यंत श्रोत्यामध्ये आनंदाचे वातावरण.
0: खूप सारे कार्यक्रम सुरू झालेले आहेत, होणार आहेत. आकाशवाणी बीड केंद्र फक्त ट्यून करून ऐकत रहा. आपल्याला जो झालेला बदल आहे ना, तो आपल्या कानापर्यंत पोहोचणार आहे.
1: हो सर.
0: हो.
1: मी इथे खाद्य तेलाच्या दुकाने मोंढ्यामध्ये परळी येथे काम करतो सर.
0: बर बर बर.
1: आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रम

0: 1986
1: आपण जुने श्रोते आहेत.
0: हो सर.
1: हो हो. आज कार्यक्रमामध्ये आपला फोन लागलेला आहे.
0: हो.
1: कोणतं गीत ऐकायचं आज आपल्याला?
0: आता हे सध्या सीजन म्हणजे आंब्याचा सीजन आहे सर.
1: हो हो.
0: आणि आपल्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे आंबे आलेले आहेत.
1: हो हो.
0: तोतापुरी.
1: हो हो.
0: अनेक प्रकारचे आंबे आलेले आहेत.
1: हो.
0: त्यातच म्हणून श्राव म्हणजे धोंड्याचा महिना देखील आले आहे.
1: हो हो.
0: त्यामुळे आंब्याला अधिक मागणी वाढली आहे.
1: हो हो हो.
0: आणि अशाच आंब्याचं एक गीत आहे, मायेची सावली या चित्रपटात.
1: आंबा तोतापुरी.
0: अहो घ्या ना आंबा तोतापुरी.
1: ऐकूया आपल्या आवडीचं गीत थेट आपल्या गावापर्यंत. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: अहो ज्ञान अहम बहतो।
1: नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
2: सर नमस्कार, मी विजय बायस बोलतोय, गंगापूर जिल्हा संभाजीनगर।
1: बायस साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे हॅलो गीतमाला कार्यक्रमात।
2: हो सर, आपले परत का कार्यक्रम चालू केले, आपण आपले सर्वांचे धन्यवाद सर।
1: कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
2: आला आला वारा संघ पावसाचे धाराचं गीत ऐकतो सर।
1: ऐकूयात आपल्या पसंतीचं गीत थेट आपल्या गावापर्यंत। फोन केलात, कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद।
2: धन्यवाद सर।

0: तर मला सर
1: बोला बोला युनुस साहेब कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
0: मला हॉटेल आहे सर आष्टी मध्ये व्हेज नॉन व्हेज ची.
1: अच्छा
0: हो
1: बर बर बर
0: हो
1: हा
0: तर मला जयत्रे जयत या चित्रपटातलं गीत ऐकायचं सर. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो.
1: जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो.
0: हो
1: बिलकुल बिलकुल ऐकूयात आपल्या पसंतीचं आपल्या आवडीचं गीत थेट आपल्या गावापर्यंत. कार्यक्रमात सहभागी झालात फोन केलात खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो गीतमाला कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. हा बोला.
1: मला एक गाणं ऐकायचं गीता मधलं.
0: कोण बोलतोय आपण?
1: रमेश कदम विडून. मला एक गाणं ऐकायचं गीता मधलं.
0: ऐकूयात हे गाणं थेट आपल्यापर्यंत. कार्यक्रमात सहभागी झालात, फोन केला.

0: हॅलो गीतमाला हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होते डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तांत्रिक सहाय्य जयंत पाटील आणि मनोज जयस्वाल यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणी बीड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अक्षर लेणी हा साहित्यिक कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात केज येथील हनुमंत बळीराम घाडगे यांचं कविता वाचन, निवेदन अनिता देव यांचं. कार्यक्रम अक्षर लेणी.
1: अक्षर लेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, अक्षर लेणी या कार्यक्रमात आपण कवितेचा आस्वाद घेणार आहोत. आज आपण ऐकणार आहोत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर तालुका केज जिल्हा बीड येथील सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांचं कविता वाचन ऐकूया.
2: नमस्कार, माझं नाव हनुमंत बळीराम घाडगे. मी सेवानिवृत्त शिक्षक स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज. माझी या अगोदर संघर्ष यात्री नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर माझं आत्मकथन चिकाटी नावानं प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर इतरही मी कविता लेखन करतो, प्रासंगिक लेख लिहितो. सेवानिवृत्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी काव्य वाचनासाठी मी जात असतो. तर मी आपल्यासमोर प्रथम माझी माय नावाची कविता सादर करतोय. ग्रामीण भागातून आई वडील शिकलेले नसताना सुद्धा त्यांनी खरं म्हणजे जे शिक्षणाची संधी दिली आणि त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत, यासाठी मी पहिली कविता आपल्यासमोर सादर करतो. माझी माय. थकली आहे माझी माय काबाड कष्टानं वाकली आहे. थकली आहे माझी माय काबाड कष्टानं वाकली आहे. तेल संपल्या दिव्यातील वातीसारखी तिच्या डोळ्यातील ज्योत थंडावली आहे. तिचा सुरकुतला कष्टाळू हात माझ्या पाठीवर फिरतो जेव्हा परिस्थितीला मागस रेटण्याचं चार हत्तीचं बळ संचारतं तेव्हा. परिस्थितीला मागं रेटण्याचं चार हत्तीचं बळ संचारतं तेव्हा. बापाचं छत्र उडून गेल्यापासून माईनच पदराचं शीड उभारलं. माझ्या पंखात बळ येईपर्यंत वादळाला पराकष्टानं थोपवलं. तिच्यामुळेच मी आज उभा आहे. तिच्या सुरकुतल्या हाताचा आशीर्वाद माझ्या सर्व कुटुंबासाठी 33 कोटी देवांचा महाप्रसाद आहे. माझ्या सर्व कुटुंबासाठी 33 कोटी देवांचा महाप्रसाद आहे. यानंतर मी माझ्या बापावरची कविता आपल्यासमोर या ठिकाणी सादर करतोय. ही गेय कविता आहे. माझ्या बापाचं हे

पसरले बाप माझा स्वाभिमानी नाही सोसली मानहानी नाही आता कुठ त्याचा या शेताला मागमूस बाप

बेईमान नको होऊस पोरा कधी काळ्या आईस बेईमान। अशा प्रकारे या प्रस्तुत कवितेमध्ये हा ग्रामीण भागातला बाप कष्ट करत असताना दुर्दैवानं अनेक संकट कर्जामध्ये त्याला कसं जीवन जगावं लागतं आणि त्यानं आपल्याला केलेला उपदेश या प्रस्तुत कवितेमध्ये या ठिकाणी मांडलेला होता। यानंतर मी पुन्हा बापावरचीच दुसरी कविता या ठिकाणी सादर करतोय। खरं म्हणजे बाप शिकलेला नाही, परंतु असं असलं तरी शिक्षणाचं महत्व त्याला कदाचित कळलेलं असावं आणि म्हणूनच तो माझ्या पाठीशी खंबीर माळासारखा कसा उभा राहिला आणि त्याच्यामुळं मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकलो हे या प्रस्तुत कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। स्थित प्रज्ञ माळासारखा माझा बाप मी अनुभवला आहे। स्थित प्रज्ञ माळासारखा बाप मी अनुभवला आहे। समुद्रावरून येणाऱ्या वादळाला थोपवण्याचं माळाचं सामर्थ्य, समुद्रावरून येणाऱ्या वादळाला थोपवण्याचं माळाचं सामर्थ्य हरलो तेव्हा रडताना बापाच्या सोग्यात मला जाणवलं आहे। हरलो तेव्हा रडताना बापाच्या सोग्यात मला जाणवलं आहे। बाप माझा अडाणी होता, बाप माझा अडाणी होता, पण वादळाचं गीत त्याला मुखपाठ होत। जिंकण्यासाठी हरणाऱ्याला उभं करण्याचं सामर्थ्य त्याला अनुभवानं ज्ञात होत, अनुभवानं ज्ञात होत। बापानंच शिकवलं मला, बापानंच शिकवलं मला अंधारात प्रकाशाचं गीत गायला। हरता नाही लढायला, शिकता नाही कैकदा हुकलो मी, सांडलेलं भरण्यासाठी प्रसंगी शिकलो वाकायला, सांडलेलं भरण्यासाठी प्रसंगी शिकलो वाकायला। माणसानं मरण्यासाठी जगायलाही शिकलं पाहिजे, लढणाऱ्याला जिंकण्याचं पाडबळ दिलं पाहिजे। शिकवलं हेही बापानं, स्वतःसारखं दुसऱ्यासाठी झिजलं पाहिजे, स्वतःसारखं दुसऱ्यासाठी झिजलं पाहिजे। यानंतर मुलांसाठी ही कविता या ठिकाणी सादर करतोय। गणराज्याचा गणराया तू सद्बुद्धी दे आम्हा, गणराज्याचा गणराया तू सद्बुद्धी दे आम्हा, तारुण्याचा तारू वापरो नवनिर्मितीच्या कामा, तारुण्याचा तारू वापरो नवनिर्मितीच्या कामा। हरेक बाई आई आमुची मंत्र जपूया शिवबाचा, बहिणी चारे रक्षणासाठी छावा बनूया जिजाऊचा, बहिणी चारे रक्षणासाठी छावा बनूया जिजाऊचा। गांधी बापूचा देश आपुला नाही कुणी रे परका इथे, फुले शाहूंचा वारसा दिला आम्हा बाबासाहेबांनी निका। गौरी चारे गौरी नंदना वरुणाला तू सांग जरा, गणराज्याचा गणराया तू माणूस की उगू दे जरा इथे, खून दरोडा बलात्कार मग नाही घडणार कधी कुठे। यानंतर पुन्हा मुलांसाठीच या ठिकाणी पुढची रचना या ठिकाणी सादर करतोय। शपथ इथल्या मातीची। चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची, गाडून टाकू रोगराई या भ्रष्टाचारी साथीची। चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची, गाडून टाकू रोगराई या भ्रष्टाचारी साथीची। आपल्या पासून करू गणेशा सत्य अहिंसक बनण्याचा, चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची। आई वडिलांच्या स्वप्नासाठी अभ्यासाची गिरवू पाटी, प्रज्ञावंत या होऊन आम्ही शान राखूया देशाची। चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची, सत्यमेव जयते वचनासाठी झगडू आम्ही शौर्यासाठी, सत्यमेव जयते वचनासाठी झगडू आम्ही शौर्यासाठी।

साठी चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची जाती धर्माची बंधने तोडून करू नव्याने बांधणी इथल्या इतिहासाच्या पानाची चला मुलांनो आज घेऊया शपथ इथल्या मातीची। यानंतर पुढची एक रचना मी आपल्या समोर सादर करतो आहे। मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपला मराठवाडा सततच दुष्काळाला सामोरं जावं लागतं। अनेक वेळा या ठिकाणी पाऊस कमी पडतो कधी जास्त पडतो त्यामुळं शेतकऱ्याच्या वाटेला दुर्दैवानं नेहमीच वाईट दिवस आलेले आपल्याला दिसतात आणि या नैराश्यातून बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आत्महत्या सुद्धा करण्याची वेळ येते आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मी रचलेली ही कविता आहे। खरं म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की दुष्काळ पडतो वाईट दिवस शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना असतात परंतु दुसऱ्या बाजूला मात्र पुढाऱ्यांना मात्र एक अर्थानं संधी वाटत असते। याच अनुषंगानं रचना आहे। दुष्काळ शेतकऱ्यांना छळतो अन पुढाऱ्यांचं नशीब फळफळवतो। दुष्काळ शेतकऱ्यांना छळतो अन पुढाऱ्यांचं नशीब फळफळवतो। दुष्काळात पुढाऱ्यासाठी असतात दिवस सुगीचे। दुष्काळात पुढाऱ्यासाठी असतात दिवस सुगीचे कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी मात्र बेवारस आत्महत्येचे। दुष्काळातल्या पाण्यावर सुद्धा पुढारी लोणी काढतात। दुष्काळातल्या पाण्यावर सुद्धा पुढारी लोणी काढतात। छावणीतल्या चाऱ्यासाठी आपलेच चमचे धारतात। छावणीतल्या चाऱ्यासाठी आपलेच चमचे धारतात। योजनांचा सुकाळ असूनही गरिबांच्या पदरी धोंडा असतो। योजनांचा सुकाळ असूनही गरिबांच्या पदरी धोंडा असतो। दारिद्र्य रेषेतील नावामध्ये चेल्यांचाच जास्त लोंढा असतो। मुलाचं शिक्षण आणि पोरीचं लग्न येऊच देत नाही झोप शेतकऱ्याला। मुलांचं शिक्षण आणि पोरीचं लग्न येऊच देत नाही झोप शेतकऱ्याला। नको नावाला बट्टा म्हणून जवळ करतो फासाला। नको नावाला बट्टा म्हणून जवळ करतो फासाला। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही पुढाऱ्यांचं राजकारण शिस्त। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही पुढाऱ्यांचं राजकारण शिस्त। शेतकरणीच्या पांढऱ्या कपाळावरही त्यांना जनहिताचं गाणं सुस्त। दुष्काळावरही भाषण करतात पुढारी। दुष्काळावरही भाषण करतात पुढारी। मंजूर करतात नद्या तळी बारवा आणि विहिरी। म्हणून पैशाचा ओघ जातो त्यांच्याच दारी। म्हणून पैशाचा ओघ जातो त्यांच्याच दारी। दुष्काळ मात्र कायम शेतकऱ्याच्या दारी। दुष्काळ मात्र कायम शेतकऱ्याच्या दारी। अशी ही दुर्दैवी अवस्था शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे। यानंतर एक गेय कविता आपल्या समोर मी सादर करतोय। अर्थात ही कविता गायल्यानंतर तुम्हाला ती चाल कुठली आहे ही निश्चितच लक्षात येईल। छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण जीवनपटामध्ये आपण त्यांचं जे कार्य आहे त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यासाठी त्यांनी लहानपणापासून आई जिजाऊंच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याबद्दलची जी रचना आहे। हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया। हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया। अन एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। बालपणी गेला तुम्ही तोरणा जिंकाया। कुणब्याची तुमच्यावर लई भारी माया। घाबरली निजामशाही आदिलशहा पडतोय पाया। आणि एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। तारुण्यात झेप तुमची दिल्ली दरबारात। पुण्यात ही काढली हो शाहिस्ती वरात। हादरली बादशाही शहाजीची पाठी छाया। एक मुखाने बोला बोला जय जय शिवराया। एक मुखाने बोला बोला जय जय शिवराय। रयतेच राज्य तुम्ही निर्मियेल। स्वकीयांचं स्वाभिमान तुम्ही जागविल। घाबरली धर्मशाही त्यांचा विरोध गेलाय वाया। आणि एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। एक मुकान बोला बोला जय जय शिवराया। आले किती गेले किती संपले भरारा। छत्रपती नावाचा हो दिल्लीला दरारा। एक झाला मावळ मूर्ख पाटीशी उभाराया। एक मुकान बोला बोला जय जय

शिवराया, एक मुखान बोला बोला जय जय शिवराया। नावामध्ये तुम चाहो अशी काय जादू, 33 कोटी देवांची ही फौज सारी भेदू। नावामध्ये तुम चाहो अशी काय जादू, 33 कोटी देवांची ही फौज सारी भेदू। नादाला तुमच्या लागून औरंग गेलाय वाया, आणि एक मुखान बोला बोला जय जय शिवराया, एक मुखान बोला बोला जय जय शिवराया। धन्य धन्य जिजा माता तिच्या पुढे दुनियेचा झुकलाय माथा, धन्य धन्य जिजा माता तिच्या पुढे दुनियेचा झुकलाय माता। घडवले 2 छत्रपती जिजवूनी आपुली काय।

आता घडवले दोन छत्रपती जिजवुनी आपुली काया आणि एक मुखान बोला बोला जी जय शिवराया एक मुखान बोला बोला जय जय शिवराया हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबाची छाया आणि एक मुखान बोला बोला जय जय शिवराया। यानंतर मी या ठिकाणी एक अभंग अर्थात विडंबनात्मक हा अभंग मी आपल्या समोर सादर करतोय। याची चाल आपण कधीतरी ऐकलेल्या अभंगाची आहे। सुंदर हा गाथा घेता डोई मधी सुंदर हा गाथा घेता डोई मधी कर्मकांड जाती धुनिया कर्मकांड जाती धुनिया गाथ्याचा तो महिमा गाती भुईवरी गाथ्याचा तो महिमा गाती भुईवरी होती निरंतर पारायण होती निरंतर पारायण दांभिकाचा माथा घडवी भडकवी गाथा वरी वरी लौकिक मिरवती तुका सांगतसे ज्ञानाचे गुपित ज्ञान ख्यारे सारे आवडीने ज्ञान ख्यारे सारे आवडीने ज्ञानाचा महिमा वर्णी तसे ज्योती ज्ञानाचा महिमा वर्णी तसे ज्योती अज्ञानी कुणी राहू नका अज्ञानी कुणी राहू नका संविधान बाबाचे आहे एक थोर करू नये भेदाभेद अवघियाने विनवितो तुम्हा दास तुकोबाचा तुकयाची गाता अखंडादी वाचा विनवितो तुम्हा दास तुकोबाचा तुकयाची गाथा अखंडादी वाचा। अशा रीतीनं या अभंगामध्ये तुकोबा राय आणि त्याच्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं महत्व या ठिकाणी विशद केलेलं आपल्या समोर मांडलं। यानंतर या ठिकाणी आपला देश खरं म्हणजे सर्वधर्म समभाव पाळणार आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी माणूस की ही जात नावाची कविता मी आपल्या समोर सादर करतोय। एकच आता धर्म आपला माणूस की ही जात भेद नीतीवर करूनी मात जोडू विधा त्याशी नात भेद नीतीवर करूनी मात जोडू विधा त्याशी नात काळा गोरा सोडूनी भेद ऐक्याचे मग गाऊ गीत काळा गोरा सोडूनी भेद ऐक्याचे मग गाऊ गीत नसेल कोणी परका येथ पुढे चालण्या देऊ साथ एकचा ता धर्म आपला माणूस की ही जात वसुंदरेची आम्ही लेकर नवयुगाचे करूया स्वागत वसुंदरेची आम्ही लेकर नवयुगाचे करूया स्वागत अहिंसेची या करुणी रात भूतदयेशी सांडू प्रभात अहिंसेची करुणी रात भूतदयेची सांडू प्रभात एकच आता धर्म आपुला माणूस की ही जात भगीरथा सम झगडू आम्ही ग्रहताऱ्यांच्या नवशोधात अंधश्रद्धेचे झटकून कात चिरविजयाची पेटवू जेवत अंधश्रद्धेची झटकुनी कात चिरविजयाची पेटवू जेवत एकचा ता धर्म आपुला माणूस की ही जात पराक्रमाचा उत्सव मांडो भूमातेच्या नभमंडपात पराक्रमाचा उत्सव मांडो भूमातेच्या नभमंडपात वृक्ष सरिता आमचे दैवत वैभवाची या मिरुवरात वृक्ष सरिता आमचे दैवत वैभवाची या मिरुवरात एकच आता धर्म आपुला माणूस की ही जात एकच आता धर्म आपुला माणूस की ही जात। खरं म्हणजे आपला देश आणि आपल्या देशाला दिलेलं भारतीय संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत। असं असलं तरी दुर्दैवानं आजही आपल्या या देशामध्ये आपण स्त्री पुरुष समानता मानतो खरं, परंतु आज आपण सगळीकडे एक विचित्र अशा प्रकारचं चित्र पाहतो। नेहमीच वेळोवेळी स्त्रियांची अवहेलना कशी होते, स्त्रियांच्या बाबतीत अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही बदल करून घ्यायला हवा होता तो घेतलेला नाही। खरं तर आपल्याला दैदिप्यमान असा इतिहास लाभलेला आहे। जिजाऊ सावित्रीचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, तरीही या ठिकाणी बऱ्याचदा एखाद्या राज्यामध्ये एखाद्या क्षुल्लक कारणावरून स्त्रीची अवहेलना होते, निषेधारी अशी ही गोष्ट आहे। आणि म्हणून या धरतीवरची ही कविता मी आपल्या समोर सादर करतोय। या भारतात माझ्या
गाय

गाईपेक्षा माय स्वस्त आहे, या भारतात माझ्या गाईपेक्षा माय स्वस्त आहे. गाय येशीत राहते आणि माय वेशीत असते, हे आपलं दुर्दैव आहे. हाच का माझा देश आहे. बाई ही मायेच असते शिकवलं मला संस्कृतीनं, बाई ही मायेच असते शिकवलं मला संस्कृतीनं, नराधमांना घेरलं विकृतीनं, कृष्ण कुठे सारेच दुःशासन, भीष्म मात्र लाचार आहे, भीष्म मात्र लाचार आहे. हाच का माझा देश आहे. इतिहास जिजाऊ सावित्रीचा छत्रपती शिवराय राजदंडाचा, इतिहास जिजाऊ सावित्रीचा छत्रपती शिवराय राजदंडाचा, स्त्रियांच्या मातृत्व सन्मानाचा फाडण्या आधार कुणाचा आहे, निषेध असो धृतराष्ट्र प्रवृत्तीचा, निषेध असो धृतराष्ट्र प्रवृत्तीचा, हाच का माझा देश आहे. भर रस्त्यात लुटले मातृत्वाला, भर रस्त्यात लुटले मातृत्वाला, ना धर्म कोणता येथे आईसाठी रडला आहे, ना धर्म कोणता येथे आईसाठी रडला आहे. भयगंड संविधानाने भीमाच्या, भयगंड संविधानाने भीमाच्या, येथेच जाळला आहे, येथेच जाळला आहे, हाच का माझा देश आहे, हाच का माझा देश आहे. अशा रीतीनं हे वास्तव जे आहे ते वास्तव या कवितेतून आपल्या समोर मी मांडलं. यानंतर मी पुन्हा एकदा आई बापावरची कविता या ठिकाणी सादर करतोय. आई बापाच्या कष्टाला देऊ कोणती उपमा, आई बापाच्या कष्टाला देऊ कोणती उपमा, आपल्या मुलानं शिकावं चीज कष्टाच कराव, आपल्या मुलानं शिकाव चीज कष्टाच कराव, दुसऱ्याच्या शेतावर बाप राबतो दिसभर, दुसऱ्याच्या शेतावर बाप राबतो दिसभर, घरी करून काम धंदा माय जाई दुसऱ्याच्या बांधा, घरी करून काम धंदा माय जाई दुसऱ्याच्या बांधा, बापा आजार जडला नाही डांगोरा पीटला, बापा आजार जडला नाही डांगोरा पीटला, असा होता सोशिक होता कष्टाळू माणिक, असा होता तो सोशिक होता कष्टाळू माणिक, माझ्या पोरान शिकून मोठा साहेब होऊन, माझ्या पोरान शिकून मोठा साहेब होऊन, द्यावा आधार घराला पाहा अंधार सरलेला, द्यावा आधार घराला पाहा अंधार सरलेला. खरं म्हणजे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी असलं तरी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जी आमची पिढी खऱ्या अर्थाने घडली, खर तर दोन पिढ्यांची साक्षीदार असणारी आमची पिढी आहे. अतिशय वाईट दिवस आम्ही पाहिलेले आहेत आणि आता अतिशय चांगले आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित अशा प्रकारचे दिवस आज आपण पाहतो आहोत. आणि सगळीकडे एका अर्थानं सगळ्याच बाबतीतली समृद्धी जरी असली तरी एक काळ असा होता की अतिशय दुरावस्था शेतकऱ्यांचीच नाही तर एकूण सगळीच परिस्थिती अतिशय वाईट होती आणि त्या परिस्थितीतून वाट कडत कडत आमची ही पिढी पुढे आलेली आहे, शिकलेली आहे आणि पुन्हा आपल्या खरं म्हणजे 21वं शतक सुद्धा आम्ही अनुभवत आहोत, पाहतो आहोत. यानंतर पुन्हा शेतकरी दादासाठी लिहिलेली ही रचना आहे. शेतकरी दादा जगाचा तू पोशिंदा, शेतकरी दादा जगाचा तू पोशिंदा, करू नको आत्महत्या होऊ नको शर्मिंदा, करू नको आत्महत्या होऊ नको शर्मिंदा, शेतकरी दादा कर तू विज्ञानाशी वादा, शेतकरी दादा कर तू विज्ञानाशी वादा, जाणून घे हवामान पारखून घे बियाणवान, नाही येणार उत्पन्नास बाधा, नाही येणार उत्पन्नास बाधा, शेतकरी दादा मातीचा प्रकार जाणून घे एकदा, पावसाचं पाणी नको घालू वाया, मातीचा प्रकार जाणून घे एकदा, पावसाचं पाणी नको घालू वाया, बांध घालूनी फुलव जमिनीची काया, बांध घालूनी फुलव जमिनीची काया, जीव लावून कर शेतात धंदा,
शेतकरी दादा

शेतीला निवड काही पूरक धंदा, दुधाचा धंदा असणार चांगला, दुधाचा धंदा असणार चांगला, पारंपरिक शेतीनं संसार भंगला, पारंपरिक शेतीनं संसार भंगला, विज्ञान तंत्रज्ञानाचा घेतो फायदा, विज्ञान तंत्रज्ञानाचा घेतो फायदा, अशा प्रगत शेतीमधून खरंतर शेतकऱ्याला अधिकाधिक फायदा होऊ शकतो, जास्तीत जास्त त्याला खरंतर नफा मिळवता येऊ शकतो। यानंतर आणखीन मी आपल्या समोर रचना या ठिकाणी सादर करतोय। आपण बीड जिल्ह्यात खरं म्हणजे राहतो, बीड जिल्ह्यातलं एक प्रकरण सगळ्याला ज्ञात आहे की परळीला डॉक्टरांनी जो काही गर्भात मुलींचे गर्भ मारण्याचा जो काही प्रताप केला, खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना होती, सगळीकडे त्याचा निषेध झालाच, परंतु या प्रकारामुळे झालं काय की आज बरीचशी मुलं अशी बिना लग्नाची फिरताना आपल्याला दिसतात आणि लग्न होणं फार दुरापास्त झालंय। त्याचं कारण काय आहे? तर आपण गर्भात स्त्रियांना मारलं आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला कसा जाणवतोय त्याचं एक विडंबन मी या प्रस्तुत कवितेमध्ये करतोय। गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, आई बापाच्या जीवा लागलाय नवशा पोरांचा घोर, आई बापाच्या जीवा लागलाय नवशा पोरांचा घोर, पोराच्या लग्नासाठी बाप हिंडतोय दारोदार, पोरांच्या लग्नासाठी बाप हिंडतोय दारोदार, पोरगी देता का हो दादा, पोरगी देता का हो दादा, माझा पोरगा हाय जमीनदार, पोरगी देता का हो दादा, माझा पोरगा हाय जमीनदार, गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, वय काय झालं त्याच सांगा एकदा, वय काय झालं त्याच सांगा एकदा, उडवून टाकू बार त्याच लय झालं शिक्षण, त्याच लय झालं शिक्षण, तिशी उलटून गेली या पार, गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, कामधंदा करतो कोणता की नुसताच भुईला भार, कामधंदा करतो कोणता का नुसताच भुईला भार, काम न धंदा रिकामा वांदा दिसतो किती नादर, काम न धंदा रिकामा वांदा दिसतो किती नादर, गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, नाही जुळायचं पोरगी लहान, म्हणजे त्या पोरीचे वडील कशी बाजू कलटी मारतात ते, नाही जुळायचं पोरगी लहान करू नका असा जेजूर, नाही जुळायचं पोरगी लहान करू नका असा जेजूर, हिरमुसलेला बाप पाहून पोरगा आड्याला टाकतोय दोर, हिरमुसल्याला बाप पाहून पोरगा आड्याला टाकतोय दोर, अन गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, आता तरी होऊ जागृत सारे, मुलगी जन्माची करू कदर सारे, मुलगी जन्माची करू कदर सारे, खून बलात्कार सार मिटवून समाज करू नादर, गावागावातून बिना लग्नाची वळुगत फिरत्यात पोर, अशी खरतर परिस्थिती या ठिकाणी आपण खरतर पाहतो। खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीमधून आपण खरतर शहाण झालं पाहिजे आणि यापुढे तरी कमीत कमी या ठिकाणी स्त्रियांचा आदर करून, खरतर माणुसकीला काळीमा फासणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला आज हे वाईट दिवस पाहायला मिळतात। यानंतर पुढची एक रचना आपल्या समोर सादर करतोय, माणसातच बसत नाही माणूस, ही रचना या ठिकाणी सादर करतोय। माणसात बसल्यावर माणुसकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, माणसात बसल्यावर माणुसकीच्या जबाबदाऱ्या वाढतात, म्हणून माणसातच बसत नाही हल्ली माणूस, म्हणून माणसातच बसत नाही हल्ली माणूस, पारावर बसून सुखदुःखावर चर्चा व्हायच्या म्हणे, पारावर बसून सुखदुःखावर चर्चा व्हायच्या म्हणे, अन दुःखावरची औषधं शोधली जायची माणुसकीला जपणारी, अन दुःखावरची औषधं शोधली जायची माणुसकीला जपणारी, घराघरातले संवादही आटले आहेत, घराघरातले संवादही आटले आहेत, मायेचं तर वाळवंटच होताना दिसतंय, पाहतच आहोत आपण, घरातल्या थोरांच्या अनुभवाचे उन्हाळे पावसाळे आटले आहेत, घरातल्या थोरांच्या अनुभवाचे उन्हाळे पावसाळे आटले आहेत, शर्यतीच्या जगात अख्खी तरुणाई म्हातारी झाली आहे, शर्यतीच्या जगात अख्खी तरुणाई म्हातारी झाली आहे, राजकारणानं तर कहरच केला, कुठल्याच गावात माणूस माणसात नाही ठेवला।

0: माणसानं माणसात बसायच्या सवयीला राजकारणी अड्ड्यानं लावलाय कानूस, म्हणून माणसातच बसत नाही हल्ली माणूस, माणसातच बसत नाही हल्ली माणूस। धन्यवाद।
1: श्रोतेहो, आताच आपण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज तालुका केज जिल्हा बीड येथील सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांच्या काही कविता ऐकल्यात, आणि या विविध कवितांचा रंग आज आपण अनुभवला आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। याबरोबरच हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलिणी या कार्यक्रमात। तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते। नमस्कार।
2: श्रोतेहो, आताच आपण अक्षरलिणी या साहित्यिक कार्यक्रमात केज येथील हनुमंत बळीराम घाडगे यांचं कविता वाचन ऐकलं। निवेदन अनिता देव यांचं होतं आणि ते या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे। आकाशवाणी बीड केंद्राची ही निर्मिती होती। ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र, FM बँड 102.9 MHz। सकाळचे 11:01 झालेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

मंडळी नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. मी आपला रेडिओ मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आज एक खास विषय घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी आणि छान छान गाणी देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मंडळी आपण कसे आहात? आपण छान तर असणार आहात. आपण सर्वजण चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहतो आहोत मंडळी आणि याच अनुषंगाने पावसाची गाणी आपण नेहमीच ऐकत असतो. सांगायचं तात्पर्य असं की अधिक मास आता संपत आलेला आहे. आज आणि उद्या शेवटचे दोन दिवस अधिक मासाचे आहेत आणि यावर्षीचा अधिक मास वैशिष्ट्यपूर्ण या पद्धतीने आहे की ज्येष्ठाला लागून आलेला हा अधिकाचा महिना तो कसा आहे, त्याचं महत्त्व काय आहे, मराठी संस्कृतीमध्ये अधिक महिन्याचं महत्त्व काय आहे हे सांगत असतानाच आपण छान छान गाणी देखील ऐकणार आहोत आणि आपल्या जुन्या आठवणींना जागं करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करूयात. कार्यक्रमाला सुरुवात.

मंडळी, अधिकाच्या महिन्याचं जे महत्त्व आहे ना, ते आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. अधिक महिन्याचे जे संदर्भ आहेत ते वैदिक साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. सौर कालगणना वेदकाळामध्ये अस्तित्वात होती मंडळी, आणि या चंद्र कालगणनेप्रमाणे ती अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकाशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे नंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास मंडळी. आणि या अधिकाच्या महिन्यामध्ये देवधर्म केला पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, आणि दानधर्म करत असताना कोणतीही शंका कुशंका मनात न बाळगता अगदी मनातून दानधर्म करणं महत्त्वाचं असतं मंडळी. कारण जे वंचित लोक आहेत ना, त्यांना आपण पोटभर खाऊपिऊ घालणं या महिन्यात अपेक्षित आहे. मी तर याही पुढे जाऊन असं म्हणेल की अधिकाच्या महिन्याची वाट न पाहता आपण दैनंदिन उपक्रम जे अनेक करतो त्यामध्ये सेवाभाव हा देखील एक उपक्रम असला पाहिजे. आणि या मराठी संस्कृतीमध्ये हा महत्त्वाचा जो महिना आहे ना, तो हा देखील संदेश आपल्या सर्वांसाठी निश्चितच देत असतो.

0: सदा सर्वदा यो
1: मंडळी, हा जो अधिकाचा महिना आहे ना, त्याचं धार्मिक जरी महत्व असलं तरी देखील सामाजिक देखील तितकंच महत्व आहे, बरं का मंडळी? आणि सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक आणि आरोग्याच्या बाबतीत देखील तेवढंच महत्व आहे. आणि मंडळी, या सगळ्या गोष्टी एकमेकामध्ये गुंतलेल्या असतात, बरं का? सांगायचं तात्पर्य असं की या अधिक महिन्याचं सामाजिक महत्व जे आहे की लेकीला आणि जावयाला खूप महत्त्वाचं स्थान, धोंडेदान म्हणतो आपण त्याला, ते आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. आणि यावर्षी तर नवनवीन प्रथा येत आहेत. समाज म्हटल्यानंतर त्या प्रथा येणारच आहेत, प्रथा नवीन पडणारच आहेत, त्याशिवाय संस्कृतीचं वहन होतच नसतं मंडळी. या प्रथा कोणत्या कोणत्या पडल्यानंतर मी सांगेन, परंतु जे सामाजिक महत्त्व आहे ना धोंड्याच्या महिन्याचं, अधिकाच्या महिन्याचं, ते म्हणजे मुलगी आणि जावई यांना धोंडेदान देण्याची प्रथा आहे आपल्याकडे. हे कसं करतात, म्हणजे इच्छाभोजन त्यांना देणे, धोंड्याचं जेवण देणे, मिष्टान्न भोजन देणे, आणि मग ते ताट वाटी, मग काही लोक सोन्याचं ताट देतात, काही चांदीचं, अर्थात आज सोन्याचं ताट किंवा सोन्याची अंगठी त्या धोंड्यामध्ये टाकण्या इतकी परिस्थिती सक्षम राहिलेली नाही सर्वसामान्य लोकांची मंडळी. काही लोकांची नक्कीच असेल, नक्कीच आहे, ते सोन्याचं किंवा मौल्यवान वस्तूंचं दान केलं पाहिजे, अशी प्रथा आहे, असा प्रघात आहे. आणि म्हणून खूप सर्व जावई आणि सर्व मुली आपापल्या माहेराला या धोंडे जेवणासाठी जाण्याची प्रथा आहे. पतीपत्नीमध्ये कितीही वादविवाद असोत, या महिन्यामध्ये त्यांच्यात स्नेह निर्माण होतो. कोणत्या का कारणाने होईना, तर तो स्नेह निर्माण होतो, अशी ही धोंडेदान किंवा धोंडे जेवणाची प्रथा आहे. ऐकूयात एक खूप सुंदर असं गाणं.

0: दिवे ओवाळ दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखणे मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निशेदिन

0: चहा चटणीची.
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरा.
3: मंडळी, अधिक मास येतो म्हणजे नेमकं काय होतं? तर त्याचे कालगणनेप्रमाणे 32 महिने आणि 16 दिवसानंतर चा येणारा जो काळ आहे 30 दिवसांचा, तो आहे अधिक मास. अधिक मास याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. मंडळी, पुरुषोत्तम मास बीड जिल्ह्यामध्ये असं एक ठिकाण आहे मंडळी, की श्री विष्णूंचं मंदिर त्या ठिकाणी आहे. ते ठिकाण माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी ते आहे. आणि या काळामध्ये खूप सारे भाविक, खूप सारे लोक तिथं दर्शनासाठी जातात. आणि उद्या तिथं या अधिक मासाचा जो समाप्तीचा कार्यक्रम आहे तो त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेला आहे. मंडळी, अधिक मासामध्ये असं म्हटलं जातं विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. परंतु विज्ञानाचे संदर्भ जर आपण काही घेतले तर अन्वयी अर्थ त्याचा असा निघतो की ज्याला कुणाला आपण मानतो, मग तो परमेश्वर असेल, माणूस असेल किंवा पशु असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, ज्या कुणाचा आपल्यावर प्रभाव आहे किंवा आपल्याला अशी आपण मान्यता मान्य करतो की या व्यक्तीमुळे, या गोष्टीमुळे माझं कल्याण झालेलं आहे, माझं कल्याण होणार आहे, अशा व्यक्तीची, परमेश्वराची किंवा अशा वस्तूची पूजा करण्याचा हा महिना आहे. आणि म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मंडळी,

0: की असं म्हटलं जातं की जेवढं आपण या महिन्यामध्ये दान देऊ त्याच्या कित्येक पटीने आपल्याला ते परताव्याच्या स्वरूपात मिळणार आहे. आणि मनात कसलाही किंतू परंतु न ठेवता हे दान केलं पाहिजे हे निश्चितपणे खरं आहे. कारण दान देण्यासाठी दानत असावी लागते आणि दानत ही किंतू परंतुनी निर्माण होत नाही. आणि म्हणून असा हा अधिकाचा महिना. आपण आपल्या जावई आणि लेकावर तर लेकीवर तर प्रेम करणारच आहोत. त्यांना आपण मिष्टान्न भोजन आणि वस्त्रदान करणार आहेत. दीपदान, वस्त्रदान आणि अमूल्य अनमोल अशा वस्तूंचं दान हे तर देणारच आहोत. परंतु संदेश असा समाजामध्ये गेला पाहिजे की ज्या लोकांना अन्नाची गरज आहे किंवा ज्यांना जे वंचित आहेत त्या लोकांपर्यंत त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा या पोहोचल्या पाहिजेत. आणि मनात दान ठेवून किंतु परंतु न करता हे दान कधीही केलेलं बरं असतं आणि त्यामुळे आपल्याला परतावा त्याचा अनेक पटीने मिळतो असा या अधिक मासाच्या संदर्भाचा अन्वयी अर्थ आहे. मंडळी ऐकूयात कार्यक्रमातील यानंतरचं हे गीत.
1: गेलो होतो
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून खालीन. नो टेन्शन.

लाटू चटनी वाटू असा भोपळा खरखर कापू पडवळ वांगी चवळी शेतू अरे पडवळ वांगी

मंडळी, अधिकाचा महिना याचं खूप साऱ्या संदर्भाने महत्त्वाचं स्थान आपल्या मानव जीवनामध्ये आहे. आणि या काळामध्ये पूजा करण्याचा देखील हा महिना आहे. पूर्वीचे संदर्भ असे सापडतात की या महिन्यामध्ये तपश्चर्येला सुरुवात केली जायची. ऋषी मुनी किंवा जे महान व्यक्ती विचारवंत होऊन गेले त्यांनी आपले महत्त्वाचे विचार या महिन्यामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आपल्याला आढळून येतात. मग आपण याच्यामधून आपण संदर्भ कोणता घ्यायचा? याच्यामधून आपण संदर्भ असा घ्यायचा की आपण जे काम करत आहोत त्या कामाबद्दल आपण तपश्चर्येसारखा विचार केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि म्हणजे विनाकारणचा विचार करण्यापेक्षा आपल्याला आरोग्याला हानिकारक होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे मेडिटेशन जे म्हणतो आपण हे या महिन्यात केलेलं अनेक पटींनी चांगलं असतं. आणि म्हणून मेडिटेशन म्हणा त्याला, चिंतन मनन म्हणा, अगदी हा महिना ज्येष्ठाला लागून असल्यामुळे याला थोरला महिना असं म्हटलं जातं. आणि म्हणून विशेष असं महत्त्व या वर्षीच्या अधिक महिन्याचं आहे. आणि म्हणूनच हा खास आपल्यासाठी कार्यक्रम आम्ही सादर करतोय. आणि खूप छान छान गाणी देखील या वेळेमध्ये आपण ऐकतोय. ऐकत राहू कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे आपला रेडिओ मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपल्यासोबत. आणि कार्यक्रमातून जाता जाता मी काही संदेश देखील आपल्याला देईन, ते जरूर आपण ऐकणार आहोत.

खूप सुंदर आणि रम्य वातावरणामध्ये गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सादर होतोय आणि तो आपण ऐकत आहात. मंडळी, दुःख ह्याच गोष्टीचं आहे की हा कार्यक्रम सादर करत असताना पाऊस असायला पाहिजे होता, परंतु धीर धरा, धीर धरायला काहीच अडचण नाही. मंडळी, आपल्या संगीतामध्ये एवढी जादू आहे, एवढी ताकद आहे की मृग नक्षत्र जे सुरू आहे ना, ते एक ते दोन दिवसामध्ये धोधो बरसायला सुरू होईल. ही आपल्या संगीताची जादू आहे, कारण राग मेघमल्हार जो आहे ना, तो पाऊस पाडल्याशिवाय राहत नाही. पावसाला बरसायला तो भाग पाडतो आणि म्हणून संगीताची ही जादू आहे. असो मंडळी, वान दिला जातो जावायला अधिकाच्या महिन्यामध्ये आणि लेकीला आहेर केला जातो. मग त्या वानामध्ये दीपदान असं देखील म्हटलं जातं. भांडे, भांड्यांचा वान असतो आणि वस्त्र दान केलं जातं आणि मग त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातात. काही लोक मग वेगवेगळ्या प्रथा आहेत आपापल्या ऐपतीप्रमाणे, आपापल्या परिस्थितीच्या मानाने. मात्र एवढं खरं आहे की लेक आणि जावायला विष्णू आणि लक्ष्मीचा अवतार समजला जातं या महिन्यामध्ये. मला संदर्भ असा जोडायचा आहे की अधिकाच्या महिन्यामध्ये जे प्रेम आहे ते कायम जर राहिलं ना, तर समाजामध्ये कोणतेच प्रश्न निर्माण होणार नाहीत. नाही का? असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही.

मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की समाजामध्ये नवनवीन प्रथा सुरू होत आहेत आणि त्या काही प्रथा

चांगल्याही असतात आणि त्या प्रथांचं रूपांतर पुढे चालून संस्कृतीमध्ये होत असतं. यावर्षी एक प्रथा अशी सुरू झाली आणि ती सुदृढ आहे, चांगली आहे, की लेकीने आईला ओवाळायचं ही ती प्रथा. आणि मग आईची ओटी भरणं, आईला ओवाळणं, आईला आहेर करणं, कारण आई ही आई आहे आणि तिची आयुष्यभर आपण किती जरी सेवा केली ना मंडळी, तरी देखील ती कमीच असते. म्हणून लेख आपल्या आईचे उपकार, उपकारातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते, नेहमीच करत असते. आणि यावर्षी प्रत्येक मुलीने आपापल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या आईची ओवाळणी केलेली आहे, ओटी भरलेली आहे. याचा अन्वय अर्थ असा होतो की जे अनंत उपकार आहेत आपल्या मातेचे आपल्यावरती, त्या उपकारातून आपण प्रत्येकाने, फक्त मुलीनेच आईची ओवाळणी करायची असा आहे का? तर बिलकुल नाही. मुलांनी देखील आपल्या आईची ओवाळणी केली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आई आपल्या लेक आणि सुनाला लक्ष्मी नारायणाच्या जोड्याच्या स्वरूपात पाहत असते आणि असं जर असेल तर मुलाचं काहीतरी कर्तव्य ठरतं की आपल्या आईचं औक्षण करावं, आपल्या आईची पूजा करावी, ओवाळावं. आणि असं जर मनातून केलं ना मंडळी, तर वृद्धाश्रमाचे जे प्रश्न आहेत ना सध्या, ते निर्माण होणार नाहीत. हा खरा अन्वयार्थ आहे. वर्षभर का नाही पूजा करायची मग? तर सतत पूजा केली पाहिजे. आणि आपली वृद्ध आई बाप असतील, आई वडील, या दोघांनाही आपण खऱ्या काळात त्यांच्यासोबत असण्याची गरज आहे मंडळी. आणि ज्या काळात ते आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे ना, त्या काळात आपण त्यांना एकटं बिलकुल सोडून जाऊ नये. अगदी परदेशात काही मुलं नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने असतात, त्यांच्या साठी देखील हा संदेश चपखल बसतो. अनेक घटना दुर्घटना समाजामध्ये सुरू आहेत, त्याचा कोणताही प्रभाव आणि परिणाम आपल्या मानसिकतेवर होता कामा नये. एवढी नोट, एवढा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्यासाठी खास द्यायचा होता, म्हणून एवढा आटापिटा केला मंडळी. आणखी एक संदेश, महाराष्ट्र शासनाने नुकतंच सांगितलेलं होतं हवामान खात्याच्या संदेशानुसार की यावर्षी फक्त 80% पाऊस आहे. आणि हे खरं होताना दिसत आहे काही प्रमाणामध्ये, कारण उशिरा पावसाचं आगमन, आणखी देखील मान्सून सक्रिय झालेला नाही आहे, कारण 7 जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस येत असतो. आज आहे 13 जून, तरी देखील पावसाचा थांग पत्ता नाही. उष्णता खूप आहे, हवा एकदम बंद आहे, झाडाचं पान देखील हलत नाही. मग हा कशाचा संदेश म्हणायचं मंडळी? आपण महाराष्ट्र शासनाने दिलेला जो संदेश आहे त्याचं पालन तंतोतंत करूयात, कारण वेळेवर पेरणी करा. चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. दुबार पेरणीचं संकट जर आलं ना, ते आपल्याला परवडणारं नाही. त्यामुळे जेव्हा पाऊस येईल तेव्हा चांगल्या पद्धतीने मशागती करा, आणि ह्या मशागती झाल्यानंतर मग आपण योग्य पद्धतीने पेरणी केलेली बरी राहील. आणि म्हणून एवढा संदेश आपल्यासाठी खास. आणि आजच्या कार्यक्रमातून मी डॉक्टर श्रीधर आघाव हे 2-3 संदेश आपल्यासाठी दिले, याचा निश्चितपणे आपल्यासाठी उपयोग होईल, कारण सरकारचे जे निर्णय असतात ते आपल्यासाठीच असतात, जे संदेश असतात ते आपल्यासाठीच असतात जरूर. आणि यावर्षी पाण्याचा वापर देखील आपण जरूर जपून करणार आहोत. एक व्यक्ती एक झाड, एक झाड आपण लावलं पाहिजे. आणि फळझाड जर लावलं तर ते चांगलंच आहे, आणि सेंद्रिय पद्धतीने त्या झाडाची जोपासना करूयात. एवढे संदेश आणि

या बरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी आपला रेडिओ मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.

0: एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं हे बीड केंद्र. सकाळचे 11:45 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात

0: सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
1: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा

लागलेली कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए, सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा, व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो, अबीर गुलाल कपाळी लागतो, भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो असा हा सारा प्रवास, गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आत वर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी, भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: चलने वाली
3: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों, ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता,
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: काहीलस
3: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकूयात एक भक्तिगीत.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दामोदर सिरवाळे यांची गीतरचना आपण ऐकत आहात. संगीत विठ्ठल शिंदे यांचं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला

पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा, ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालुताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळाले बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
2: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे.

0: सुरू व्हायचं.
1: काय काय असतं बरं,
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मीही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असंही माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
1: त्यातून ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी पावण देतात. आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गावाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत. म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, उभं आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात. अक्षरं 4 ते 5 वयोगट आमचा 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगड बकडं बोलणं 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढं आपलं तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढं येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढं आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलांना वेडोवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बघायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्र सुद्धा अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नि.

0: अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही, आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात, आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी, आणि त्या दृष्टीने मग आम्ही आज सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडे, त्या पालखीत पावलं असतात, पावलांची आधी पूजा होते, आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत, आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो, नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात, आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात, काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते, आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते, तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो, मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात, आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलांना तर मिळतोच मिळतो, पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं, म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत, तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही, आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी, त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक,
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो, आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळ्या पालकांनी पण यायचं असतं, माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात, आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर, तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढंच अपेक्षा आहे की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयांनी सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा, आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवतात, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपडी असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षण अधिकारी झाले आहे, लमान तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो,
1: संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, आणि तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग तरी सुरू करतो. त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला.

0: मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100 अधिक मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे, आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे, आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95 वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च

देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंह मुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत, पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात, की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशा वेगळा तो उरलाच नाही, आकाशा वेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी, यशापयश हे

हे तुझेच यशापयश, हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाणशी दोरी अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं, मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण, कल्पना सहवासाच्या वेदना विरह व्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते,
चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगताय.

येते नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही आज लाभले मला नयन ते माझी प्रतिमा बघण्यासाठी आज लाभले मला नयन ते माझी प्रतिमा बघण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत जीव धावतो स्वप्नां मागे ज्याची त्याची नियती शोधत बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो घट घडता तिला एकटंच तपावंसुद्धा लागतं घट घडता तिला एकटंच तपावंसुद्धा लागतं महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं सोनं तेवढंच कसाला उरतं किटाळते ते झडून जातं परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल कधी काट्याच्या वाटेवरून चालावंसुद्धा लागतं आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पेटोणपे खातो जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तोच आशय मांडणारी ही माझी कविता नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे मथन म्हणजे मंथन नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे
की पंखात बळ

आखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे, कि पंखा तबळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मला ध्येय जपते सख्या जीवल।

0: मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले, भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले, की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविन कसा जाऊ परतून, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविन कसा जाऊ परतून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे, नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008. हम विविध भारती से बोल रहे हैं. थोड़ी ही देर में आप सुनेंगे सुरीला सफर.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय.

यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217 तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातलीय. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं, अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय.
या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं, तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या, तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इयत्ता सहावीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद.

0: हम बोल रहे हैं विविध भारती से। थोड़ी ही देर में आप सुनेंगे तराने नए पुराने।
1: स्वागत आहेत, आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी। आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: फ्रेंड्स, युववाणी मध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ, मी लॅपटॉप आणलाय. हे बघ, मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हा, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईन साठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ऍट अ सिंगल क्लिक, कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल, पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो, तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने, माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AI मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अग, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा AI चा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AI ला वापरणं ठीक आहे, पण रोहिणी मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल, तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्यकाळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण

0: कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं, ते ह्या AI च्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनत. कळलं ना तुला मला काय म्हणायचंय?
0: अगदी बरोबर बोलला समित. AI परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AI ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AI मुळे कला क्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AI कडे आहे, त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 पेक्षा अधिकांचे काम फक्त एकटा AI मुळे होते. मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AI वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
0: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AI च्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं, तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
1: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
0: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे?
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AI च्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AI ने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AI चा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AI चा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं, ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल, तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतो आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत,

0: साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर. म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AI मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हास वर पेंटिंग कर आणि मी AI च्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AI चं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजा शिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो.

1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक

अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा लाल तपकिरी काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया उद्याच्या युववाणी कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची, सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 आहेत. आता हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रांस और स्लोवाकिया की 6 की यात्रा पर रवाना हो गए हैं. श्री मोदी ने प्रस्थान वक्तव्य में कहा कि फ्रांस भारत के लिए रणनीतिक दृष्टि से बेहद महत्वपूर्ण है और इस यात्रा से आर्थिक और सांस्कृतिक संबंध और भी प्रगाढ़ होंगे. प्रधानमंत्री कल फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ भारत इनोवेट सम्मेलन का उद्घाटन करेंगे. श्री मोदी फ्रांस के एवियन में G7 शिखर सम्मेलन में भी शामिल होंगे. ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आगमन से पहले नीस में भारतीय समुदाय और कारोबारी जगत में

श्रोते हो, संध्याकाळचे 10:24 झाली आहेत. आता कार्यक्रमात वेळ झाली आहे चित्रपट संगीताची, गीतबहार या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया दूध भात या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पु. ल. देशपांडे यांनी, तर गायली आहे वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी.

श्रोतेहो, यानंतर ऐकूया पूजी ते मंगळा गौर या चित्रपटातली राजा बढे यांची रचना संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. काल म्हणजे 12 जून हा दिवस मराठी साहित्यातील एक आदर्श आणि अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या लेखक, दिग्दर्शक, गायक, वादक, संगीतकार, नाटक कथाकार अशा हरहुन्नरी आणि विविध गुणांनी परिपूर्ण असलेल्या पु ल देशपांडे यांची जयंती होती. त्यानिमित्त आपण त्यांची 2 गाणी ऐकली. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या. आम्ही दिल्ली केंद्र, आकाशवाणी दिल्ली केंद्र,
1: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः 6-दिवसीय यात्रायै प्रस्थितः. तेनोक्तं यत् इयं यात्रा फ्रांस देशेन सह आर्थिक सांस्कृतिक सम्बन्धान्, स्लोवाकिया देशेन च सह द्विपक्षीय सम्बन्धान् सुदृढीकर्तुं केन्द्रिता भविष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी फ्रांस देशस्य एवियन नगरे आयोज्यमाने G7 शिखर सम्मेलने अपि भागं भजिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः सीमवर्ती जनपदेषु जनसांख्यिकी

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा. यामध्ये ऐकूया जीवन के रंग आकाशवाणी के संग. कवयित्री आहेत नीलम सोमाणी.

0: आताच आपण हिंदी कार्यक्रम विविध या अंतर्गत जीवन के रंग आकाशवाणी के संग हा कवयित्री नीलम सोमाणी यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकला. सादर करते होते राजकुमार भारती. यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 6:52 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
3: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
2: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
5: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड

0: जरूर उपयोग करा। हाय, मी शर्वरी।
1: नमस्कार, मी रोहित।
2: मी सुखदा।
3: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो,
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात।

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि

बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा
आसाम इथं

आज सकाळी अपघात झाला, यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना, तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील, तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत.

0: हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं की 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय, तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5° वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5° वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानीन स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे, आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि त्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे, तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवीत की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून अजून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी अजून आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या च्या समोर एक मोठा अडथळा

0: आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे आहेत ते मर्यादित होतील, ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय. आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत. आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगत आहेत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतात की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तपमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे. हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालली. हे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्या रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू तेल पीक लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे

0: जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया, हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झाले, कारण शेतीच्या निविष्ठा जे आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्योजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रबी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

श्रोत्यो, FM 102.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948, वार आहे शनिवार, अर्थात 13 जून 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसानवाणी

0: या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात बचत गटात महिलांचा सहभाग आणि सेंद्रिय शेती याविषयी. राहणार दिगोळंबा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील विद्याताई रुद्राक्ष यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपण दिघोळंबा येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त आणि बाबू जगजीवनराम यांच्या नावानं मिळणारा इनोव्हेटिव्ह शेतीच्या संदर्भातला पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्याताई रुद्राक्ष आहे. तर त्यांच्याकडून आपण बचत गटात महिलांचा सहभाग आणि सेंद्रिय शेती करत असतानाचे अनुभव या संदर्भात जाणून घेऊया. नमस्कार विद्याताई.
2: नमस्कार
1: विद्याताई. तुम्ही सेंद्रिय शेती अनेक वर्षापासून करताय. सेंद्रिय शेती करण्याच्या पाठीमागची कारणं तुम्ही अनेकदा सांगितलेली आहेत, पण सेंद्रिय शेती सुरू करणं यावेळी सगळ्यांना ते सुरुवातीचा काळ एकदम चांगला वाटतो की बा एक काहीतरी वेगळं करतो आहे आणि निकोप अन्न खायला मिळेल, विषमुक्त अन्न खायला मिळेल अशी संकल्पना राहते. पण मग जेव्हा प्रत्यक्ष उत्पादन सुरू करतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कारणानं अनेक अडचणी येतात. मला वाटतं अशा अडचणी तुम्हालाही आल्या असतील, तर या अडचणींना तुम्ही सामोरं कसं जाता हे सांगा.
2: सुरुवातीला मला असं वाटतं की शेतकऱ्याचा हा निर्धारच पाहिजे की मला ही अशी सेंद्रिय शेती करायची आहे. स्वतःचा मुळात निर्धार जर राहिला तर मला वाटतं की अडचणीला पण आपण तोंड तसंच देत राहतो आणि अडचणी सोप्या होत जातात. आता सुरुवातीला का आपल्या शेतीला रासायनिक खतांची सवय लागली, सगळ्या गोष्टींची सवय लागली, ती थोडीफार सवय सुटण्यासाठी थोडाफार त्या जमिनीला पण वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला पण कळ सहन करावी लागते आणि उत्पादनात त्या मनाने भरपूर घट होते कारण एकदमची सवय तोडणं शक्य नाही कुणालाही. जसं आपल्याला काही गोष्टी सोडायच्या असल्या तर त्रास होतो तसा जमिनीला पण होतो असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं एक तीन एक वर्ष तरी तुम्हाला ही कळ सहन करावी लागते आणि तेवढं जर त्रास सहन झाला तर पुन्हा तुम्हाला मागं वळून बघावं लागत नाही आणि तुमचं जे बिनखर्चाची जी शेती आहे ती चालू राहते. आणि आता तर मला वाटतं ह्या आत्ताच्या काळामध्ये जो आपला उत्पादनावरचा खर्च आहे तो नेहमी करता त्याचा चढता क्रम आहे, पण उत्पादन मात्र जितल्या तिथं भाव जितल्या तिथं. त्याच्यामुळं मला वाटतं शेतकऱ्यांनी विचार करावा की 2-3 वर्ष जर आपण हे सगळं सहन केलं तर पुढची आपल्याला आपली जी वर्ष आहेत खर्च करण्याची तो खर्च कमी होत राहील आणि उत्पादनात चांगली भरीव वाढ होईल आणि आपल्या शेतीचा पण पोत सुधरून जाईल.
1: सेंद्रिय शेती का केली पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं, पण सेंद्रिय शेती करत असताना ज्या अडचणी येतात त्या कोणत्या येतात? जसं सुरुवातीला सांगितलं की जमिनीला सवय लागलेली राहते, ती सवय तुटणं रासायनिक याची तो एक भाग झाला, याच्या व्यतिरिक्त आणखी काही ना काही अडचणी येत असते.
2: कसं आहे आता अडचणी जर म्हणलं तर आपल्याला सवय काय लागली की दुकानातनं रासायनिक खताची पोती आणायची आणि उलटायची, मग त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे की पोत जर सुधारायचं असेल तर आपल्याला मुळात जावं लागेल त्याच्या आणि त्याच्यासाठी मग काय जे आपले पहिल्यापासून जी कंपोस्ट खतं आहेत किंवा तुम्हाला आत्ता जी तयार झालेली गांडूळ खतं आहेत, वेगवेगळे आच्छादनाचे प्रकार आहेत किंवा जिथली वस्तू तिथं म्हणजे जो शेतातला कच्चा माल आहे धसकटांसारखा ती तिथल्या तिथं कुजवणं हा एक मार्ग आहे. मग ह्या मार्गाचा आपल्याला अवलंबन करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे एकतरी गाय असली पाहिजे आणि त्या दृष्टीने मग आपण ह्या ज्या कंपोस्ट खत म्हणा किंवा गांडूळ खत म्हणा ह्या गोष्टी आपण तयार करू शकू घरच्या घरी. अजून एक काय होतं की आपण जेव्हा वळतो की नाही आम्हाला सेंद्रिय शेती करायची आणि आम्हाला जनावरं पण नाही सांभाळायची कारण त्यांचा पण त्रास होतो आम्हाला असं जर वाटत असेल तर आणि मग हे दुकान सोडायचं आणि तुम्हाला दुसऱ्या दुकानातून जाऊन तुम्ही गांडूळ खतं ते म्हणजे पहिले पडे 55 तर थोडासा तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यावा लागतो किंवा त्रास होऊ द्यावा लागतो आणि आपली जी म्हणजे विकत आणणे टाकणे ह्याच्यापेक्षा स्वतः तयार करणे आणि शेतात टाकणे हे जर केलं तर फायद्याचं राहील आणि सोपंही जाईल.
1: म्हणजे अडचण हीच आहे की सगळं आयत मिळून ते टाकणं त्याच्यासाठी खर्च करणं याच्यापेक्षा प्रत्यक्ष स्वतः करणं आणि खर्च वाचवणं या भूमिकेकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला सेंद्रिय शेती करायची असली तर.
2: हो एकदम बरोबर आहे.
1: पण आता सेंद्रिय शेती करत असताना तुम्ही सांगितलं की जमिनीचा पोत सुधारण्यापासून तर उत्पन्नाची क्वालिटी चांगली येणं आणि विषमुक्त अन्न मिळणं या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहे की ज्याकडे सगळ्यांना

0: लक्ष देणं फार गरजेचं आहे आजच्या युगात तरी, कारण दिवसेंदिवस विष जे आपल्या पोटात जात आहे किंवा सर्वत्र पसरत आहे, तर ते कसं कमीत कमी करता येईल आणि जीवन चांगलं कसं करता येईल, पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल, हानी कशी टाळता येईल पर्यावरणाची, या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती एक महत्त्वाचा भाग आहे.
1: हो, बरोबर आहे. कारण काय झालंय, आता वातावरणात पण फरक, म्हणजे प्रदूषणाचं कशाचं, म्हणजे हर गोष्टीचं प्रदूषण झालंय, पाण्याचं झालंय, हवेचं झालंय, अन्नाचं तर आहेच आहे. मग आपण पाण्याचं आपल्या हातात नाही, हवेचं आपल्या हातात नाही, पण आता एक अन्न जे आहे ते आपण स्वतःचे स्वतः शुद्ध सात्विक स्वरूपात आपण खाऊ शकतो. तर मला वाटतं तेवढा एक तरी प्रयत्न आपण करावा. त्या प्रयत्नांमध्ये एक होईल की आपण थोडंफार जे शेतातून प्रदूषण होतंय पाण्याचं म्हणा किंवा हवेचं म्हणा, ते तरी आपण थोडंफार कमी करू शकतो. बाकी गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण ह्या गोष्टी हातात आहेत. आपल्यापासून प्रदूषण जे होतंय वातावरणात ते आपण कमी करण्यास आपल्याकडून बरीच चांगली भरीव मदत होईल असं मला वाटतं.
0: सेंद्रिय शेती करत असताना आपण जे तुम्हाला जो मागे पुरस्कार मिळाला इनोव्हेटिव्ह फार्मर्स म्हणून, तर काय नाविन्यपूर्ण गोष्टी या सेंद्रिय शेतीच्या संदर्भात आपल्याला अवलंबिता येतात, ही याविषयी सांगा ना जरा.
1: इनोव्हेटिव्ह फार्मर म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घेणं, म्हणजे तुम्ही बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणं हा एक त्याच्यात भाग आहे. की आता समजा आपला मराठवाडा हा भाग तसा तर दुष्काळाचा, ह्या 2 वर्षापासून दुष्काळ जाणवला नाही, पण सततचा दुष्काळ हा आपला राशीला पुजलेला आहे आणि त्याच्यामुळं पाण्याची बचत कशी करायची हे खूप म्हणजे बारकाईनं करावं लागलं. आता 2 वर्षात पाऊस पडला तर आपल्याला पाण्याचं एवढं महत्त्व वाटत नाही, पण ह्या 10 वर्षात अजिबात पाऊस नव्हता, त्यावेळेस एक एक थेंब कसा वाचवायचा ह्याच्यावर तुमचं नियोजन खूप अवलंबून होतं. कारण थोड्या पाण्यातून आपल्याला शेतीतलं उत्पादन काढणं आणि ते व्यवस्थित काढणं ह्या 2 गोष्टी असल्या त्यामुळे मला वाटतं पाण्याला आम्ही जास्त प्राधान्य दिलं की ते कसं कमीत कमी वापरता येईल. त्याच्यासाठी मग आपल्याला तुषार ठिबक ह्या ह्याचा म्हणजे जे सिंचन आहे आम्ही बदललं, किंवा म्हणजे पाटाने पाणी देण्याचं टाळलं. जी ज्यांना पाणी जास्त लागतं जशी ऊसासारखी पिकं, ह्या पिकांचं प्रमाण कमी केलं. कारण त्यांना 12 महिने भरपूर पाणी लागतं आणि ते पाणी असेल तरच ते टिकतं. त्याच्यामुळे जे जास्त पाण्याची पिकं ती टाळली. डाळ वर्गीय पिकांचा आम्ही जास्त हे केला, म्हणजे तुरी नाही ना, सुरुवातीला पाऊस असला तरी चालतो, नंतर एखादं पाणी मिळालं तर तुरीसारखं पीक येऊन जातं. जसं मूग उडीद आहे जे कमी कालावधीत येऊन जातात आणि पावसाचा एवढा त्याच्यावर ताण बसत नाही. म्हणजे असे काही पर्याय निवडले की तिळासारखं पीक किंवा कारळासारखं, की जेणेकरून आपल्याला कमी पाण्यावर आपली कशी चांगली पिकं येतील ते त्याच्यावर एक लक्ष दिलं. किंवा कीटकनाशकांच्या बाबतीत एक केलं की आपल्याला जे डिकम्पोजर, आता नवीन तंत्रज्ञान जसं मी म्हणते की आपल्याला दोन्ही पाहिजे, आपल्याला जुनं पण पाहिजे नवीन पण पाहिजे, आणि त्याची जोड घालून आपल्याला ही शेती करायची आहे. तर डिकम्पोजर आणि जे गोमूत्र आहे आम्ही जे जमा करतो गायांचं, तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या वर्षी पण दशपर्णी अर्क पण हे केलं आणि सगळ्यांचं मिळून आम्ही छान फवारणी घेतली, ज्याच्यामध्ये खूपसा खर्च वाचला. आणि म्हणजे हेच की ज्या गोष्टींवर आपला शेतीचा 1/3 खर्चात जातो तो खर्च कसा टाळायचा, त्यात आम्ही कीटकनाशक आणि पाण्याबद्दल तुम्हाला सांगितलं, तसंच तणनाशकाचं तुम्हाला सांगते की ह्याच सगळ्यात जास्त खर्च ह्या तणनाशकांचा आता सध्या व्हायला लागलाय. पेरणी झाली बरोबर शेतकरी त्याच्यावर तणनाशक फवारून टाकतो. एक काय होतं की त्याच्यामुळे तण येत नाहीत, पण आम्हाला ते नकोय ना. मग आम्ही काय केलं की आमची जी शेती आहे, मला असं एक जाणवायला लागलं, आता माझी 25 वर्षाची एक शेतीच आहे, तर असं वाटायला लागलं की ही तणाचा जो प्रकोप आहे तो माझ्या शेतामध्ये वरचेवर कमी व्हायला लागलाय. आणि मला असं वाटतं ती एक मला एक फायदाच आहे की माझ्या म्हणजे आपता जरी आपल्याला वाटत नसलं की ही शेतीतून कमी उत्पादन मिळतं, पण खर्च पण निव्वळ त्या मानाने कमी होतो. आणि मग उत्पादन असं आता कसं आहे की उत्पादन वाढवायच्या नादामध्ये खर्च पण वाढतोय, मग ती सगळी बरोबरीच व्हायला लागली. मग माझं उत्पादन थोडं कमी आणि माझा खर्च पण थोडासा कमी. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं तोलून मापून सगळ्या गोष्टी शेतामध्ये केल्या आणि काय करायचं काय नाही, थोडंसं स्वतःमध्ये बदल, थोडासा वातावरणातल्या बदलाशी आपल्याला जर जुळवून घेतलं तर मला नाही वाटत की काही अडचणी येतील म्हणून.
0: शेतीचा आर्थिक दृष्टीनं विचार करत असताना खर्च जास्त करणं आणि उत्पन्न जास्त करणं या बाबीकडे लक्ष दिलं तर निव्वळ नफा किती होतो त्याकडे लक्ष राहत नाही, त्याच्याऐवजी जर खर्च कमी आणि उत्पादन कमी असलं तरी

0: चालेल पण मग निव्वळ नफा योग्य मिळतो की नाही या गोष्टीकडे लक्ष देणं ही बाब जास्त महत्वाची
1: वाटते. हो मला तसंच वाटतं, कारण काय तुमचा जर खर्च आता सगळ्यांची ओरड चालू आहे की उत्पादनापेक्षा खर्च खूप वाढता चालू झालाय. मला वाटतं जर आपली उत्पादनामध्ये आपण 50% जरी त्या खर्चावर 50% जरी आपण आळा किंवा त्याच्यावर कंट्रोल करू शकलो तर आपल्याला जे मिळतं ते उत्पादन घेणं आणि तर त्याच्यात फायदा आपल्याला मिळू शकतो. अजून एक मला सांगायचं वाटतं की जे आपलं काही उत्पादन येतं ते निव्वळ असंच विकण्यापेक्षा ते प्रक्रिया करून जर आपण थोडंसं देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं त्याच्यात अजून 4 पैसे आपल्याला आगाव मिळतात. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर जे काम करणार आहे त्यांना 12 महिने रोजगार पण मिळू शकतो असं एक मला जाणवलं. आणि त्या दृष्टीतून आम्ही मग प्रक्रिया उद्योग पण आपल्या आपल्या शेतात ज्या डाळी तयार होतात त्या आम्ही तयार करायला सुरुवात केली.
0: निव्वळ शेती एकच शेती करत बसण्यापेक्षा शेतीतून जे उत्पादन होतं त्या उत्पादनावर प्रक्रिया उद्योग जर आपण करू शकलो आपल्या घरातल्याच लोकांना सोबत घेऊन तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतो.
1: कारण मला स्वतःला तसं अनुभवला आलं, एक तर जेव्हा आपण काही उद्योग करतो आणि त्याच्यातून एक रोजगार निर्मिती आपण करू शकतो आणि तो एक आनंद मिळतो आणि जो काही प्रक्रिया उद्योग करताना जे वेस्टेज राहतं ते आपल्या जनावरांना एक खुराक म्हणून म्हणजे इतका त्याचा फायदा आहे सगळ्या गोष्टींचा, फक्त तो आपण बारकाईनं व्यवसाय केला पाहिजे असं मला वाटतं.
0: हे सगळं करत असताना तुम्ही तो स्वतःचा अनुभव व्यक्त करत आहात पण सर्वसामान्य महिलांना शेती करत असताना बचत गटाच्या मार्फतीनं सुद्धा काही मदत होऊ शकते. बचत गटात जर महिलांचा सहभाग राहिला तर त्यातूनही त्यांच्या आर्थिक जे त्यांचं गणित आहे ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होऊ शकतो. या संदर्भात तुमचा स्वतःचा काही अनुभव आहे?
1: आता बचत गटाला मला आता 20 वर्ष झाली आम्ही कल्पना चावला ह्या नावाने बचत गट सुरू केला. निव्वळ 50 रुपये भरून आम्ही 20 महिलांचा गट सुरू केला. आता आम्ही प्रत्येकी 200 रुपये जमा करतो, अगदी काळजीने सगळे जमा करतो आणि त्याच्यातून आम्ही जी शेतीसाठी कुणाला पाईपलाईन करायची कुणाला काय करायचं जेव्हा आपण बँकेत जातो ह्या गोष्टी पैसे मागायला त्यावेळेस हे आणा ते आणा नोडूज आणा हे आणा ते आणा करण्यात खूप वेळ जातो. आमचे बचत गटाचं त्यावेळेस 2% व्याज घेऊन आम्ही महिलांना बचत म्हणजे कर्ज देतो. पण आम्हाला नंतर असं एक वाटायला लागलं की हे 2 रुपये पण खूप जास्त व्हायला लागले, 100 रुपये. मग आम्ही आता 40 महिलांची एक म्हणजे बायका जमा केल्या आणि प्रत्येकी 100 रुपये आणि त्याच्यावर फक्त 1 रुपया व्याज, 100 रुपया. म्हणजे असं वाटलं की हे 2 रुपये म्हणजे तसं 24% व्याज व्हायला लागलं
0: वर्षाचं.
1: पण आता आम्ही म्हटलं की नाही आपण असं थोडंसं कमी करून बँकांची कामं पण होतील, व्याज मिळवा हा आमचा उद्देश नाही आहे. आणि त्याच्यामुळं सावकारीपणा वाटला त्या 2% आणि आता मग आम्ही 1 रुपयानी हे सगळं सुरू केलं आणि बायका खूप समाधानी आहेत आणि आपली कामं पण शेतात व्यवस्थित करतायत आणि बँकेपेक्षा लवकर पैसे मिळत आहेत त्यांना.
0: म्हणजे अत्यंत कमीत कमी पैशात म्हणजे व्याजाच्या याच्यात दरात अधिकाधिक स्वतःचा फायदा करून घेता येऊ शकतो. म्हणजे व्याजाचे पैसे मिळून उत्पन्न मिळवण्यापेक्षा जो आपण लागत करतो उत्पादनासाठी त्या लागतीवर थोडासा खर्च करायचा पण उत्पन्नात वाढ करून जास्त उत्पन्न मिळवायचं याकडे तुमचं लक्ष जास्त आहे.
1: हो तसंच केलं, कारण काय एक तर सगळ्या महिला शेतात काम करणाऱ्या आहेत आणि प्रत्येकाला शेतातल्या उत्पादनावर काय आमचं कसं आहे की ज्यावेळेस शेतातलं उत्पादन घरी येतं त्यावेळेसच ते आपलं म्हणायचं, कारण त्याच्या मागं पण एक तर आसमानी संकट किंवा उस्मानी संकट दोन्ही चालू असल्यामुळे असं वाटतं की हे बचत गटाचा आधार आहे, कारण मुलांचे शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी ह्या बचत गटातून पार पडतात आणि त्याच्यामुळे महिला पण खूप समाधानी आहेत.
0: बचत गट तुमचा 20 वर्षापासून आहे, मग तुमच्या बचत गटाच्या प्रेरणा घेऊन इतरांनी पण काही बचत गट वगैरे केलेत का चालू?
1: नाही, बचत गट गावात भरपूर आहेत. आमच्या गावात 20-25 बचत गट आहेत, काही उमेदचे आहेत काही मायमचे आहेत. पण आम्ही असं केलं की एक छोटीशी बँक असते त्याच्यामध्ये बंधन नाही ठेवलं की आम्ही एवढ्याच महिला ज्यांना यायचे त्यांनी या आणि 100 रुपयाचा भरणा करायचा आणि 1 रुपयानी त्याची वाटप करायचं म्हणजे कर्जावर. आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागले की एक असं आमची छोटीशी सोसायटी तयार होते का काय असं वाटायला लागले हळूहळू. ती आता छान

0: स्वरूप घ्यायला लागली आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की नाही आपण पण असंच करावं, पण बघू आता काय होतं ते.
1: मग त्याचे व्यवहार कोण पाहतं, लक्ष कोण देतं? कारण कोणते आर्थिक व्यवहार म्हटले की त्याचं लिखापढी करणं आणि योग्य ते हिशोब ठेवणं खूप महत्वाचं राहतं, ते कोण करतं?
0: नाही, हे मी स्वतःच बघते, माझ्या कल्पना चावल्याचं पण मीच बघते. आणि हा आमचा सरोजनी नायडू म्हणून ह्या नावाने आपण केलेला आहे आणि त्या दोन्ही बचत गटांचं काम मी स्वतःच बघते सगळ्या लिहायचं. आणि एक इथल्या मला असं वाटतं की महिलांचा माझ्यावर विश्वास आहे, कारण बचत गटामध्ये पण बरेच घोटाळे काय काय झालं, बचत गट बंद पडले. तर आमच्या गावामध्ये आमच्या गटाचं नाव घेतात की नाही ह्यांचा गट खरंच खूप छान आहे. आणि आहे, लोकांना विश्वास आहे आणि खरं तर विश्वास असला पाहिजे आणि त्याच्यामुळेच गावात राहू शकतो आपण आणि सगळ्यांना घेऊन सोबत जाऊ शकतो आपण.
1: बचत गटात महिलांचा सहभाग झाल्यानंतर, म्हणजे बचत गटात सहभाग असणारी महिला आणि जिचा बचत गटात सहभाग नाही अशी महिला, यांच्या जीवनमानात काही असा फरक जाणवतो का, आढळतं का तसं?
0: नाही, तसं होतं ना, कारण आता तसं तर आता गावामध्ये बचत गटांचं भरपूर निर्मिती सुरू झाली. काही उमेद आहेत, उमेदची काही गटं आता नवीन नेहमी सुरू झालेली आहेत. पण मला एक असं जाणवतं की ज्या बायका बचत गटामध्ये नाही त्यांना अडचणी जेव्हा येतात ना तेव्हा कुठं जावं त्यांना कळत नाही. तरी मग त्यावेळेस मग ते इतर जे काही लोक व्याजाने पैसे देतात 5 रुपयांनी 10 रुपयांनी अशा ते आहारी जातात, त्यावेळेस मग त्यांची शेतं जाणं किंवा अजून काही जाणं किंवा आर्थिक हानी होणं, ह्या बऱ्याच गोष्टी अजून पण चालू आहेत. अशा काही क्लिअर बंद झाल्या नाही, पण आहे, त्यांना पण असं वाटतं की नाही आम्हाला जर गटात असतो तर आम्हाला ही वेळ आली नसती, असं थोडंसं आहे.
1: म्हणजे बचत गटाच्या निमित्तानं महिलांचं आर्थिक नुकसान तर टळू शकतंच, पण त्यांचा विकास जो म्हणतो आपण ते होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.
0: हो हो, नक्कीच नक्कीच.
1: एकंदरीतच ग्रामीण भागातलं जीवनमान जर सुधारायचं असेल तर बचत गटाची भूमिका चांगली आणि महत्वाची ठरू शकते, याला तुमची मान्यता आहे?
0: हो, कारण काय ह्याच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून आम्ही बायकांचं हिमोग्लोबिन तपासणं किंवा सावित्रीबाई फुले ह्यांच्या नाव आणि आम्ही दर 31 डिसेंबरला आम्ही खेळ घेतो आणि त्याच्यातून मग एक लहानपण आमचं जे लहानपण हरवून गेलेलं ह्या कामाच्या रगड्यामध्ये ते पुन्हा एकदा अनुभवायला मिळतं आणि एक दिवस तेवढाच आडाओरडा करून पुन्हा आम्ही लहान होऊन जातो. तर असं एक त्याच्यामुळं की सगळ्यांना असं वाटतं की नाही की ह्याच्यात आपण गटामध्ये जायला पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातून काही प्रदर्शनं पण आयोजित करतं महाराष्ट्र सरकार करतं, केंद्र सरकार करतं, त्याच्यातून सुद्धा आम्हाला मग भरपूर म्हणजे जे माझे मी जो प्रक्रिया उद्योग केला आहे त्याला ह्या बचत गटातूनच खरं तर चालना मिळाली आणि मला उद्योग करावा असा वाटला, कारण प्रदर्शनामध्ये भाग घ्यायला मिळणं, जाणं, मुंबईसारख्या ठिकाणी राहणं,
1: इतरांचे अनुभव त्यातून
0: मिळतं आणि जग बघायला मिळालं की बाहेर लोक कसे आहेत, काय करतायत आणि आपण काय केलं पाहिजे ह्याची थोडीसं जरा मला ओळख झाली आणि माझ्या प्रक्रिया उद्योगाला खरं तर बचत गटाने सुरुवात केली, त्याच्यामुळे मला वाटतं की बचत गट आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
1: एकंदरीतच सेंद्रिय शेती करत असताना बचत गट, नंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रक्रिया उद्योग आणि समजा पूरक उद्योग असले त्यालाच दुग्ध व्यवसायासारखे शेळीपालन सारखे, तर निश्चितच फायदेशीर अशी शेती होऊ शकते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक चांगली या निमित्तानं होऊ शकते.
0: होऊ शकते, पण ह्याच्यासाठी काय की जी आमच्या महिलांना संधी मिळते ती संधी आपण सोडता नाही पाहिजे, सोडली नाही पाहिजे, कारण नाहीतर काय होतं, मला हे काम आहे मला नाही जमत मला नाही असं होत, आपण स्वतःचे पाय स्वतःच ओढतो, दुसऱ्याने ओढण्याची गरजच नाही. तसं मला असं वाटतं की तुम्हाला जर संधी मिळाली बाहेर जाण्याची तर बाहेर जर जग बघितलं तर तुम्हाला घरी येऊन आपण अजून काय नवीन केलं पाहिजे ह्या योजना डोक्यात येतात आणि एक चांगली भरारी आपण घेऊ शकतो.
1: निश्चितच तुमच्या या म्हणजे आता मुलाखतीमधून नक्कीच इतरांना चांगल्या प्रेरणा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोकळेपणानं आपण आपले अनुभव आमच्या शेतकरी बंधू भगिनींसोबत वाटून घेतले त्यासाठी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: श्रोतो, आताच आपण बचत गटात महिलांचा सक्रिय सहभाग आणि सेंद्रिय शेती याविषयी विद्याताई रुद्राक्ष यांची मुलाखत आपण ऐकली.

0: नमस्ते मंडळी. मावशे
1: बोला.
0: मावशे, आज 16 सहस्र गौरणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय.
1: होय
0: मावशे, तुला ठाव आहे
1: काय,
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो.
1: होय, परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो.
0: गेलो ना
1: गेलो,
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होत?
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती.
0: बंदूक होती ना
1: होती.
0: मग बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तेव्हा काय झालं?
1: प्रतिस्पर्ध्याच्या पायाची नली फुटली.
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली?
1: सालू बाजाराला आली नाही
0: आली. तूच हाली मार आणि तिला बोलावून घे.
1: आता बोलावतो.

श्रोते, आताच आपण एक शेतकरी गीत ऐकलं. या शेतकरी गीतानंतर कृषीवाणी या सदरामध्ये गाजर गवताची एकात्मिक नियंत्रण याविषयीची संकलित माहिती ऐकूया. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये आपण पाहणार आहोत गाजर गवताचे एकात्मिक नियंत्रण. शेतकरी बंधूंनो, गाजर गवताविषयी शेतकऱ्यांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. गाजर गवत म्हणजे समस्त शेतकऱ्यांना प्रचंड समस्या आणलेले असं एक तण आहे. दरवर्षी 16 ते 22 ऑगस्ट या सप्ताहात संपूर्ण देशात गाजर गवत जनजागृती मोहीम राबवली जात असते. मग अशा या गाजर गवताचे एकात्मिक पद्धतीने तणांचे नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत, तर यामध्ये 4 प्रकारे त्याचं एकात्मिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण करता येतं. यामध्ये आहे यांत्रिक व्यवस्थापन, नैसर्गिक व्यवस्थापन, रासायनिक व्यवस्थापन आणि जैविक व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपण गाजर गवताविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. गाजर गवत हे त्याच्या नावाप्रमाणेच तणांची पाने ही गाजरासारखी असतात. अतिशय वेगाने वाढणारे गवत असून 1 ते 2 मीटर अंतरापर्यंत ते वाढू शकते. पांढऱ्या रंगाची छोटी असंख्य फुले त्याच्यावरती येतात. बिया अत्यंत हलक्या व छोट्या दिसतात. त्या वाऱ्याने सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. यामुळे या गाजर गवताचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती होतो. एक झाड साधारणतः 5,000 ते 2,50,000 बियाणं तयार करू शकतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे पीक किंवा हे तण आपल्या शेतामध्ये किंवा परिसरामध्ये फैलावू शकते. मग गाजर गवताचा

सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे काय? मातीतील पोषण मूल्य शोषून घेते, त्यामुळे स्थानिक गवतवर्गीय वनस्पती आणि फुलझाडांच्या वाढीवरती त्याचा परिणाम दिसून येतो. मग त्याचे नियंत्रण करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे? तर यामध्ये यांत्रिक व्यवस्थापनामध्ये यंत्राच्या सहाय्यानं किंवा विळ्याच्या सहाय्यानं गाजर गवत मुळासकट काढावे, जेणेकरून त्याची विल्हेवाट लागेल, योग्य प्रकारे नष्ट करून ते पुन्हा उगवू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रक्रियेसाठी पावसाळा हा अत्यंत चांगला काळ असतो. हाताने गाजर गवत उपटताना मोज्याचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. चेहऱ्यावरती रुमाल किंवा वस्त्रांचा वापर करणे हे देखील महत्वाचे आहे. यानंतरचं दुसरं व्यवस्थापन, ज्याला आपण नैसर्गिक व्यवस्थापन म्हणतो, तर मग यामध्ये काय केलं पाहिजे? विविध लागवडी पद्धतीप्रमाणे विविध पिकांची फेरबदल करून गाजर गवताची समस्या कमी करता येऊ शकते. मग यामध्ये उदाहरणार्थ ज्वारी, झेंडू, ढेंचा आदींमुळे प्रचार कमी होतो, त्याची वाढ खुंटते, जास्त वाढू नये यासाठी गाजर गवताशी स्पर्धा करणाऱ्या पिकांचे चारी बाजूने नियोजन केले पाहिजे. यानंतर आहे रासायनिक व्यवस्थापन. मग यामध्ये पडीक जमिनीत म्हणजेच कोणतीही पीक फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायोफॉसेट 41%, आपण ज्याला राऊंडअप म्हणतो, तर ते 150 mL/16 L प्रमाणे जर त्याची फवारणी केली तर या तन्नाशकाचा नायनाट आपल्याला करता येऊ शकतो, किंवा 2,4-D या तन्नाशकाच्या वापराच्या सहाय्यानं आपल्याला या तणांवरती नियंत्रण मिळवता येऊ शकते. मग 2,4-D या तन्नाशकाचा वापर करत असताना परिसरामध्ये द्विदल पीक असलेल्या शेतात त्याचा फवारा जाणार नाही किंवा त्याचे तुषार जाणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. पीक उभे असताना तन्नाशकाचा वापर करणे टाळलं पाहिजे. उगवणपूर्व तन्नाशकाचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि यानंतर शेवटचा पर्याय आहे, ज्याला आपण जैविक व्यवस्थापन म्हणतो. सध्या तरी उपलब्ध असलेल्या परिणामकारक आणि सुरक्षित उपायापैकी एक म्हणजे जैविक नियंत्रण, ज्याला आपण बायोलॉजिकल कंट्रोल. यात गाजर गवत खाऊ शकणाऱ्या मित्र किडींची पैदास करण्यात चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकते. तसेच गाजर गवत वाढू न देणाऱ्या वनस्पतीचे श्रोते, आताच आपण गाजर गवताचे एकात्मिक नियंत्रण याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं. या माहितीबरोबरच आजचा किसान वाणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
2: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
2: आम्ही मजा मस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
2: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित

217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना

0: करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. त्याचप्रमाणे आपण हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात किसन उगाळे आणि सहकलाकारांनी गायलेला देवीचा गोंधळ ऐकूया सुरुवातीला, आणि त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलेला एक भीमरायांचा पोवाडा ऐकूया.

0: काय म्हणले भक्तराज?
1: बोला.
0: या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ,
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्रा सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसानं करतं,
1: कोणी नवसानं घालतं,
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ करतात. पण अशी या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: इरिलिमदरी, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले, हा समय तो समय कोण झाला,
1: ड्युटी दिखमाल पाजळली,
0: पाचपळ्या ड्युटीवर तेल कोण झळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळालं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा?
1: झाला कसा?
0: लो लो.

0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं

0: जगदंबेनामल्ले माहूरगडा मधी आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं.
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता.
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं.
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेने केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये.
1: आणि
0: त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं.
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार.
1: आणि
0: या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणले. म्हणून या जगदंबेचा सोहळा चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला.
1: कोण भागात अवतार धारण केला.
0: आणि त्या वज्रेश्वरी मातेचा
1: हा
0: आनंदाचा सोहळा चालू असताना
1: माणसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी.
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिथं म्हटलं वज्रेश्वरी.
0: आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: होनिया जगदंबेचा गोंधळ. एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम. रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाच नामाचा केला तरी गोंधळ. भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला
1: असा भोळ्या भक्ताचा आनंद कर.
0: हा तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला
0: आरती करायची म्हणजे.

दिलं की मधुरास आणि केला भीमाने नारी जातीचा विकास. हक्क मिळून दिलं की मधुरास केला भीमाने नारी जातीचा विकास. भीमरायान भीमरायान उपकार केलं ग बया.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये किसन उगाळे आणि सहकारी यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक गीत सादर केलेलं आत्ताच ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रात्रीचे 8:33 झाली आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

उल्हास केणी यांच्या आवाजात उमाकांत काणेकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. यानंतर या कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना आहे. गायली आहे सीमा दामले यांनी.